म्हणूनच म्हणतात की माणसाने कायम वर्तमानाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण भविष्य फार कपटी असतं, ते फक्त आश्वासन देतं पण खात्री नाहीच. रामकृष्ण.

FM ऑलवेज हार्ट टचिंग शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 29 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर निसर्गाच्या संरक्षणासाठी आणि वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत विशेष मानला जातो. जागतिक व्याघ्र दिन. जंगलाचा राजा आणि भारतोल राखण्यासाठी जगात सर्वोच्च शिखरावर नेणाऱ्या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांची जयंती जन्मदिवस आहे. भारतरत्न JRD टाटा. भारताच्या औद्योगिक क्रांतीचे जनक, टाटा समूहाचे मार्गदर्शक आणि देशातील पहिले परवानाधारक पायलट. त्यांनी केवळ टाटा उद्योग समूहाला जागतिक उंचीवर नेलं नाही, तर भारतात एअर इंडियाच्या माध्यमातून विमान वाहतुकीची सुरुवात केली. त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. जॉनी लिव्हर. हिंदी चित्रपटसृष्टीतले विनोदाचे बादशाह, ज्यांनी आपल्या अद्भुत चेहऱ्याच्या हावभावांनी म्हणजेच फेशियल एक्सप्रेशन्सनी अचूक टायमिंगने सलग 3 दशकं संपूर्ण जगाला खळखळून हसवलंय. आज त्यांचा वाढदिवस आहे. अनूप जलोटा. भारताचे सुप्रसिद्ध गायक आणि भजन सम्राट म्हणून ओळखले जाणारे अनूप जलोटा आज त्यांचा 73वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज भारतरत्न JRD टाटा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच जीवन तत्वज्ञानातून आलेला एक अत्यंत मार्गदर्शक विचार, नेहमी परिपूर्णतेचा ध्यास घ्या, कारण जेव्हा तुम्ही परिपूर्णतेचा प्रयत्न करता तेव्हाच तुम्ही उत्कृष्टता साध्य करू शकता, म्हणजेच एक्सलन्स मिळवू शकता. गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका. हा विचार आपल्याला शिकवतो की आपण जे काही काम करू ते सर्वोत्तम दर्जाचंच असायला हवं. आणि आजची बोधकथा. एकदा टाटा समूहाच्या एका कारखान्यात एक तरुण इंजिनियर नवीनच रुजू झाला होता.

0: घेतली आणि ते स्वतः गर्दीत पुढे आले. त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि विचारलं, तुमच्यापैकी कुणाकडे यावर काही उपाय आहे का? तो तरुण इंजिनियर मागच्या रांगेत उभा होता. JRD टाटा यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ओळखला. ते स्वतः त्या तरुणाजवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय प्रेमाने म्हणाले, बाळा घाबरू नकोस, तुला जे सुचवायचं आहे ते बिनधास्त सांग. चूक झाली तरी चालेल, पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. टाटा साहेबांच्या त्या शब्दाने त्या तरुणाला अफाट धैर्य दिलं. त्याने समस्याचं अचूक कारण सांगितलं आणि यंत्र पुन्हा सुरू झालं. सर्व अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. JRD टाटा यांनी त्या तरुण इंजिनियरचं कौतुक केलं आणि सर्वांना सांगितलं, उद्योग फक्त पैशाने चालत नाही, तर तो आपल्या माणसांच्या आत्मविश्वासानं आणि त्यांच्या आदरानं चालतो. तात्पर्य हेच, आज JRD टाटा यांच्या जयंतीनिमित्त ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते. खरा मोठा माणूस तो असतो जो केवळ स्वतः यशस्वीच होत नाही, तर आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक लहान माणसाला पुढं जाण्याची संधी देतो आणि त्याचा आत्मविश्वास वाढवतो. आज 29 जुलैचा हा दिवस आपल्याला व्याघ्र दिनातून जंगलांचं आणि निसर्गाचं रक्षण करण्याची आणि JRD टाटा यांच्याकडून देशावर प्रेम करण्याची प्रेरणा देतोय. तेव्हा आजच्या शुभदिन आयरमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: एकोणतीस जुलै श्रीराम समर्थ. मला कुणाचे दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे, या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत साध्य घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीप विटाळली नाही. उद्या जर कोणी 1 लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चाराने मिळवून पोट भरीन. मला आवडते की एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरिबाचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काहीही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला बाहेर आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या वेळात पाणी आले पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994933 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
3: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपलं जनावर निरोगी राहावं असं कुणाला बरं वाटणार नाही, पण आपले जी काही आपण जनावर पाळतो, गाई असो, म्हशी असो, शेळ्या असो, तर ते निरोगी आहे हे आपण कसं ओळखतो बरं? होय, आपण ते जाणून घेऊया. काही सर्वसाधारण लक्षणं असतात निरोगी जनावरामध्ये. त्याचा जर विचार केला तर जनावर जे निरोगी असतं ते शांत आणि नियमितपणे रवंथ करताना दिसतं. रवंथ करताना जनावराच्या तोंडातून पांढरा फेस येत असेल तर ते उत्तम आरोग्याचं लक्षण समजलं जातं. तोंडात खास नसतानाही जनावर रवंथ करत असेल तर ते सुद्धा उत्तम आरोग्याचं लक्षण आपण जनावरामध्ये समजतो. गुरांच्या पाठीवर जर थाप मारली आणि कातडी थरथरली तर ते चांगल्या प्रकारच्या आरोग्याचं जनावराचं लक्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. निरोगी जनावराच्या जिभेचा रंग जो असतो तो लालसर गुलाबी असतो आणि जीभ ओली खरबरीत असते. निरोगी जनावर जे आहे, विशेषतः दुप्त जनावराचा जर विचार केला आपण तर दिवसातून साधारणतः 12 ते 14 लिटर ते मूत्र टाकतं आणि निरोगी जनावराचा लघवीचा जो रंग असतो तो पिवळसर सफेद असतो. निरोगी जनावराच्या बाबतीमध्ये शेण हे काळपट हिरव्या रंगाचं असतं आणि ते घडी पडल्यासारखं दिसतं. जनावरात पोटाचा आजार असल्यास शेणाचा रंग मग बदलतो आणि त्याला वास लागतो. कातडीचे आजार, केस राठ होणं, गळणं, जनावरात कुठल्या तरी क्षाराची कमतरता असणं, असं काही लक्षण दिसलं तर समजायचं की जनावर निरोगी आहे. मग तर हे काही जे आहेत बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणखी काही आपण जर विचार केला याच्यामध्ये तर मग आपण निरोगी जनावराची लक्षणं जशी समजून घेतली तर निरोगी राहण्यासाठी मग जनावराच्या बाबतीत काय काळजी घ्यावी तर त्याच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर काही मूलभूत बाबी आपल्याला कानावर टाकता येतील. त्याच्यामध्ये जनावराच्या कानात आपण जी केस आहेत ते कधीच ठेवायला नको. जनावराची जी त्वचा असते ती मऊ सतेज ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. संकरित गाई हिवाळ्यात जे आहे वाळलेले मोठे केस उन्हाळ्यात कातडीलगत कापावेत, म्हणजे शरीरातील उष्णता जी आहे ते बाहेर फेकण्यास मदत होईल. जनावरांना दररोज धुतलं पाहिजे. दुधाळ जनावरांना दिवसातून 3 वेळा तरी पाणी पाजलं पाहिजे. जनावरात साधारणतः 60 ते 65 लिटर पाणी सर्वसाधारणपणे लागतं. कान टवकारलेले आणि मोकळेपणाने हालचाल करणारे असले तर समजून जायचं की जनावर निरोगी आहे. जीभ बाहेर काढणं, वळवळणं अशा सवयी जर आपल्याला दिसल्या तर जनावरांमध्ये क्षारांची कमतरता आहे असं लक्षात घेऊन त्यांना क्षाराचा पुरवठा करायला पाहिजे. पाणी पिताना जिभेनं जनावर पाणी उडवत असेल तर दातामध्ये अथवा तोंडात जखम होऊ शकते. अशावेळी तोंड उघडून आपण पाहिलं पाहिजे की जखम आहे का. ह्या सर्व काही बाबी जर आपण तपासून पाहिल्या तर आपल्याला निरोगी जे जनावर आहे ते ठेवता येईल आणि पुढे होणारा जो खर्च आहे तो आपण टाळू शकतो. म्हणून शेतकरी बंधूंनी ह्या मूलभूत बाबी समजून घ्यायला पाहिजे. पण ह्या झाल्या काही सर्वसाधारण टिप्स. याशिवाय काही अधिक मार्गदर्शन या संदर्भात लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारच्या विषयी मार्गदर्शन मिळू शकतं. नमस्कार. कृषी संदेश.

सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिकांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा परवा करत नाही। त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खड्ग आहे, अशा वीराच्या आदर्शाची। सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा जोम हवाय। जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको। आत्मविश्वास बाळगा। माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे, त्या शक्तीला जागृत करा। उठा उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा, कंबर कसून सुरुवात करा। 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय? माझी भावना काय आहे ठाऊक आहे? मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही, तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम। एक यथार्थ माणूस घडवायला मला 1,00,000 जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे। अरे मृत्यू जर अटळत असेल तर क्षुद्र किड्याप्रमाणे मरण्यापेक्षा विरोचित मरण कवटाळणं अधिक बरं नाही का? या अनित्य संसारात 2 दिवस अधिक जगून काय लाभ? इट्स बेटर टू वेअर आउट दॅन टू रस्ट आउट। जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडं थोडं मरण्यापेक्षा अल्पकाळच का होईना पण परकल्याणार्थ झटून चटकन मरून जाणं बरं नाही का? शरीरात बल नाही, हृदयात उत्साह नाही आणि डोक्यात प्रतिभा नाही, या जडपिंडाच्या द्वारे काय होणार आहे? त्यांना हलवून धक्के देऊन मी त्यांच्या चेतना आणू इच्छितो। माझे प्राणपणाला लावून हे करायचा माझा निश्चय आहे। वेदांताच्या अमोघ मंत्रांनी मी त्यांना जाग करीन। उत्तिष्ठत जाग्रत, उठा जागे व्हा, ही अभयवाणी ऐकवण्यासाठीच माझा जन्म, आणि तुम्ही सगळे या कार्यात मला मदत करा। तुमच्या पाठीशी किती लोक मोठ्या संख्येने आहेत याचं महत्व नाही, ते गरीब आहेत का श्रीमंत आहेत याचंही महत्व नाही। मनसा वाचा कर्मणा जर त्यांच्यात ऐक्य असेल तर असे मुठभर लोक सुद्धा सगळं जग उलथपालत करू शकतात, ही श्रद्धा हृदयात सतत बाळगा। तिचा कधीही विसर पडू देऊ नका। होऊ द्या विरोध, जितका विरोध होईल तितका चांगला। अडथळा आल्याशिवाय का नदीला वेग प्राप्त होतो? गोष्ट जितकी नूतन आणि श्रेष्ठ असेल तितका तिला प्रारंभी अधिक विरोध होणारच। आपल्याला शेवटी यश नक्की मिळणार हेच हा विरोध सांगत असतो। पण माझ्या कार्याचं मोल होवो अथवा न होवो, मी या युवकांचं संघटन करण्यासाठीच जन्म घेतला आहे। इतकंच नव्हे तर भारताच्या प्रत्येक नगरातील आणखी 100,000 तरुण मला येऊन मिळण्यास तयार आहेत, माझ्याबरोबर कार्य करण्यास तत्पर आहेत। ते एखाद्या विशाल दुर्निवार लाटेप्रमाणे भारताला व्यापून टाकतील, आणि जे अत्यंत दीनहीन आहेत, जे अत्यंत दलित आहेत, त्यांच्या दारोदारी सुख सांत्वन नीती धर्म आणि शिक्षण हे सुद्धा घेऊन जातील। हीच माझी आकांक्षा आहे, हेच माझं व्रत आहे। एकतर मी हे व्रत पार पाडीन नाहीतर मी मृत्यू पत्करीन। तुम्ही खरोखरच जर माझे संतान असाल तर तुम्हाला कशाचीही भीती बाळगायला नको, कशानेही तुमच्या प्रगतीत बाधा यायला नको। तुम्ही सिंहासारखे व्हाल। आपण सगळ्या भारताला समस्त जगाला जागृत केलं पाहिजे। माझ्या मुलांनी कार्यसिद्धीसाठी पेट्ट्या अग्नीत सुद्धा उडी घ्यायची तयारी ठेवायला हवी। हे भारता, विसरू नकोस की तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता सावित्री दमयंती ह्या आहेत। विसरू नकोस की तुझे उपास्य देव सर्वत्यागी उमानाथ शंकर आहेत। विसरू नकोस की तुझा विवाह तुझं धन तुझं जीवन ही इंद्रिय सुखांसाठी नाहीत, तुझा जन्म मातेसाठी बली म्हणूनच झाला आहे। विसरू नकोस की दलित अज्ञ दरिद्री निरक्षर चांभार भंगी हे सगळे तुझ्याच रक्तामासाचे आहेत, तुझेच भाऊ आहेत। जिथे साथीच्या रोगांनी लोक मरताहेत दुःख भोगताहेत, जिथे लोक दुष्काळामुळे अन्नान्न दशेनी तडफडतायत, जा तिथे धावून, तिथे जाऊन त्रास कष्टांनी फार तर मराल, पण मेला तरी काय झालं? तुझ्या माझ्यासारखे किती कीटक जन्मतात आणि मरतात, त्यांनी जगाचं काही नुकसान होतं? यापेक्षा एखादा उच्च उदात्त आदर्श हृदयात बाळगून मेलेलं काय वाईट? मरणार तर आहेसच, मग चांगल्या उद्दिष्टासाठी मेलेलं बरं। कोणत्याही प्रकारच्या परकीय मदतीवर तुम्ही विसंबून राहता कामा नये। व्यक्तींप्रमाणेच राष्ट्रांनीही स्वावलंबी असलं पाहिजे, ह्याला म्हणतात खरीखुरी देशभक्ती।
एखाद्या देशातल्या लोकांना जर हे जमत नसेल तर त्यांनी काही काळपर्यंत वाट पाहायला हवी. आमरण काम करा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझ्या पश्चात माझा आत्मा तुमच्या बरोबर काम करेल. हे जीवन येतं आणि जातं, संपत्ती कीर्ती सुखोपभोग या सर्व गोष्टी फक्त काही दिवसांपुरत्याच असतात. संसारात गुरफटलेल्या किड्याप्रमाणे मरण्यापेक्षा सत्याचा प्रचार करत करत कर्तव्याच्या क्षेत्रात मरण येणं कितीतरी पटींनी श्रेयस्कर आहे. पुढे चला.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी

0: व आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राईट करा. व्हिजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.
1: गीताई अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अर्जुन म्हणाला, करुणी करुणा माझी बोलिलास रहस्य जे, त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह फेडिला. उत्पत्ती नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर, कळला तुझ पासोनी अभंग महिमा तुझा. तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे, तेची मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा. तू जरी माणिसी शक्य मजते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. श्री भगवान म्हणाले, पहा दिव्य तशी माझी रूपे शतसहस्त्र तू, नाना प्रकार आकार वर्ण जात विचित्रची. वसु वायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी, पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली. इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर, माझ्या देहांत एकत्र इच्छा दर्शन हे तुझ. परी तू चर्म चक्षुने पाहू न शकसी मज, घे दिव्य दृष्टी ही माझा ईश्वरी योग तू पहा. संजय म्हणाला, महायोगेश्वरी कृष्णे राया बोलू निया परी, दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी. बहु डोळे मुखे जात दर्शने बहु अद्भुत, बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु, दिव्य वस्त्रे फुले गंध लेवुनी सर्वतोपरी. आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनंततो, प्रभा सहस्त्र सूर्यांची नभी एक वटे जरी, तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चिती. सारे जगात ले भेद तेव्हा काल वले जसे, देहांत देव देवाच्या देखिले तेथ अर्जुने. मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले, प्रभूस हात जोडूनी बोलिला नतमस्तक. अर्जुन म्हणाला, देखे प्रभो देव तुझ्या शरीरी, कोंदाटले सर्वची भूत संघ. पद्मासनी ध्यान धरी विधाता ऋषी सवे खेळत दिव्य सर्प. लेवुनी डोळे मुख हात पोट, जिथे तिथे तूची अनंत मूर्ते. विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ, तुझ्यान मी देखत विश्वरूपी. प्रभो गदा चक्र किरीट धारी, प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड. डोळे न पाहू शकती अपार, जातुनी हे पेटत अग्निसूर्य. तू थोर ते अक्षर जाणण्याचे, तुझाची आधार जग जगास अंती. तू राखिसी शाश्वत धर्म नित्य, मी माणितो तू परमात्म तत्व. किती भुजा वीर्य किती पसारा, डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य. हा पेटला अग्नि तुझ्या मुखात, तू ताविसी सर्वची आत्मतेजे.

भूत उग्र रूप तिन्ही जगे व्याकुळली उदारा हे देव सारे रिघती तुझात कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त मांगल्य गीते तुझ सिद्ध संत परोपरी आळविती समस्त आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य कुमार दोघे पितृदेव वायू

गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध सारे कसे विस्मित पाहताती अफाट हे रूप असंख्य डोळे मुखे भुजा उरु असंख्य पाय असंख्य

विकराळ तोंडे कल्पांत अग्नी समदेखताची दिग्मूढ झालो सुखते पळाले प्रसन्न हो की जग हे तुझेची आहा कसे हे धृतराष्ट्रपुत्र घेऊनी या राजसमूह सारे हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण हे आमुचे वीर ही मुख्य मुख्य जाती त्वरेनेची तुझ्या मुखात भयान जी

राया समस्त लोकांस गिळूनी ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढूनी विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रवाही सांगा असा कोण तुम्ही भयान

श्री भगवान म्हणाले, मी काळ लोकांतक वाढलेला भक्षावयास

उभयत्र वीर म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ती जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सव्यसाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादि वीरांस रणांगणात मी मारिलेल्यांस फिरूणी मारी निशंक झुंजे जयतो तुझाची. संजय म्हणाला, ऐकुनी हे अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा कापत हात जोडी कृष्णास वंदुनी पुनश्च बोले लवूनी या तेथ गळा भरूनी. अर्जुन म्हणाला, जगी तुझ्या युक्तची कीर्तनाने आनंद लोटे अनुराग दाटे भ्याले कसे राक्षस धाव घेती हे वंदिती सिद्ध समूह सारे प्रभो नका हे तुझ वंदतील कर्त्यास कर्ता गुरु तू गुरुस आधार तू अक्षर तू अनंता आहेस नाहीस पलीकडे तू देवादि तू तूची पुराण आत्मा जगास ह्या अंतिम आसरा तू जाणतोसी तुझ मोक्ष धामा विस्तारिसी विश्व अनंत रूपा तू अग्नि तू वायु समस्त देव प्रजापते तूची पिता वडील असो नमस्कार सहस्त्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही समोर मागे सगळी कडेची असो नमस्कार जिथे जिथे तू उत्साह सामर्थ्य तुझे अनंत तू सर्व ही तू सर्व की सर्व तुझ्याची पोटी समान मानी अविनित भावे कृष्णा गड्या हाक अशीची मारी न जाणता हा महिमा तुझा मी प्रेमे प्रमादे बहु बोल बोले खेळे निजे स्वैरची खात बैसे चेष्टा करी सर्व तुझ्या समोर जनी मनी वा तुझ तुच्छ लेखे क्षमा करी भान तुझे कुणास आहेस तू बाप चराचरास आहेस मोठी गुरुदेवता तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिन्ही जगी ह्या उपमाची थोडी म्हणून लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते क्षमा करी बा मजले कराते सखा सख्याते प्रिय तू प्रियाते अपूर्व पाहू.

घेई गदा चक्र किरीट घाली तसेची पाहू तुझ इच्छितो मी अनंत बाहूस गिळूनी पोटी चहू भुजांचा नट विश्वमूर्ते। श्री भगवान म्हणाले।

0: दीन कोनी घोकूनी या वेद करूनी कर्मे यजूनी वा उग्र तपे तपूनी देवूनी दाने जगती न शक्य तुझा विना दर्शन हे कुणास हो नको व्याकुळ मूढ भावे पाहुनी हे रूप भयान माझे प्रसन्न चित्ते भय सोडुनी तू पुन्हा पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप। संजय म्हणाला भोलुनी ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव। अर्जुन म्हणाला पाहुनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा झालो प्रसन्न मी आता आलो भानावरी पुन्हा। श्री भगवान म्हणाले हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन आशाची राखुनी ज्याची झुरती नित्य देवही यज्ञदान तपे केली वेदाभ्यास ही साधिला तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ लाभे अनन्य भक्तीने माझे हे ज्ञान दर्शन दर्शने होय माझ्यात प्रवेश मग तत्वता माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे जगी निसंग निर्वैर मिळे तो मज तत्पर। अध्याय 11 समाप्त।
1: हाय मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: रसिकहो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे। शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे। रसिक हो तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया। हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही। कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो। सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे। काल आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो। आनंद ही पोचण्याची जागा नाही तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे। विचार संपतात, क्रियाही संपतात, कर्म ज्ञान भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो।

गर्दीत हरवलेला बालक आपला आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपत किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसत, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवने, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

ग्राम गीता चिंतन भाग 56 मागील भागातील महत्त्वाचं चिंतन या पुढे। सर्वची आपण बंधुजन हा भाव वाढघे मनोमन गावाची स्वर्गीयता असे अवलंबून याचवरी सकळास कळाया ही संस्कृती उपदेश द्यावा प्रार्थने अंती ही नित्य ठेवावी चाली रीती गावी आपुल्या ही प्रार्थना गावी राही जागती तरी जिवंत राहील गाव संस्कृती सामुदायिकतेची दीप ज्योती प्रकाशेल सर्व काळ विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा सामुदायिक प्रार्थनाच करील एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे। याप्रमाणे मागील भागातील चिंतन आपण या भागामध्ये करूया। तेव्हा याप्रमाणे या भागाचं चिंतन करीत असताना मागील भागाचा काही भाग आपण घेतला आणि त्याला अनुसरून पुढे चलूया। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातील जो विचार दिला ते सहजपणे या ठिकाणी लक्षात येते की राष्ट्रीय दृष्ट्या समाजातील सर्व स्तरातील मानवांचे विकासाचे दृष्टीने सामुदायिक प्रार्थनेची उपासना विश्वहिताचे कल्याणासाठी अधिष्ठानासह त्यांनी समोर ठेवली। ते उद्देश लिहितात उट आर्यपुत्रा झडकरी व्यायाम मंदिर स्थापन्या मानव्य धर्मा रक्षण्या बलधर्म देशा रक्षण्या उद्योग चिंतन साधन्या धर्म समन्वय साधन्या ग्रामोन्नती साधन्या विश्व मंगल साधन्या न्याय नीती रक्षणा कर सामुदायिक प्रार्थना। प्रार्थनाष्टकात वंदनीय महाराज लिहितात हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है। सर्व समाजाचे दृष्टीने आध्यात्मिक चिंतन करताना वंदनीय महाराज लिहितात प्रत्येक धर्मात जीवन जगण्याचे 36 तत्व आहेत तेच सामुदायिक प्रार्थनेत आहेत। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सत प्रेम के नित नेम के देह देखील 36 तत्वाचा आहे। गुरुकुंज आश्रमातील प्रार्थना मंदिरात त्यांनी 36 सत्पुरुषांच्या प्रतिमांचे दर्शन घडविले। सामुदायिक प्रार्थनेच्या विश्वव्यापक उद्देशाची जाणीव करून देताना ते लिहितात सामुदायिक प्रार्थनेची पूर्णता दुसऱ्याला आपला मानण्यात आहे भगवान जडीस्थळी भरला आहे अशी ज्या क्षणी आमची धारणा होते त्या क्षणी अवघे विश्व एक कुटुंब आहे असे वाटू लागते। आम्ही एका देवाची लेकरं आहोत उत्तरोत्तर विश्वव्यापी होत जाणे हा आमचा स्वभाव आहे परंतु त्या विराट विश्व यंत्रात बसण्यासाठी मला काहीतरी तयारी केली पाहिजे। मोठ्या यंत्रात अनेक लहान यंत्रे असतात ते परस्परांना मदतरूप असतात तसेच या मानव समूहाचेही होणे आवश्यक असते। मोठ्या यंत्राचा एखादा भाग बिघडताच सारे यंत्रच निकामी होते तोच न्याय येथेही लागू पडतो। मानव विराट विश्व यंत्राचा घटक म्हणून सुव्यवस्थितपणे चालणार नाही तर सगळीकडे दुर्दशा निर्माण होईल। आपण रेडिओ ऐकतो त्यात बोलणाऱ्या माणसाच्या वाणीचा प्रत्येक गुणदोष आपल्यापर्यंत येऊन आदळतो तसेच आपले दुर्गुण सुद्धा आणि सद्गुण सुद्धा विश्वव्यापक होत असतात। दुर्गुण विश्वव्यापक झाले तर अधोगती होईल सद्गुण वाढीस लागेल तर ती परागती ठरेल। हे कार्य आंतरिक श्रद्धेतून आणि प्रार्थनेतून आपण करू शकू। अलीकडे आमचा दृष्टिकोन अतिशय संकुचित झाला आहे। आम्ही फक्त सामुदायिक प्रार्थना आणि मंदिरे एवढ्याच जागा पवित्र मानतो परंतु आता ही भावना व्यापक बनली पाहिजे। रस्त्यात उभा असलेला माणूस सुद्धा प्रेम मूर्ती आहे पवित्र आहे तो व मी एकाच विश्व यंत्राचे घटक आहोत अशी आपली भावना वाढत गेली पाहिजे। या सर्वामागचा शुद्ध हेतू नाहीसा झाला आहे। आमच्या विश्वव्यापी दृष्टिकोन यावा यासाठी वेदातील ऋषींनी सर्वत्र सुखीन संतोषी प्रार्थना करून ठेवली। आपल्याला हेच काम सामुदायिक प्रार्थनेच्या द्वारा नव्या धर्म पद्धतीच्या द्वारा करावयाचे आहे। सामुदायिक प्रार्थनेच्या अष्टकाचे चिंतन करताना स्वर्गीय साहित्यरत्न सुदामजी सावरकर लिहितात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी वेगळ्या शब्दात भक्तीची कार्य प्रवणता अशी सुचवली आहे की तू व्यापक सर्वांतरात्मा सत्य ज्ञानानंद निष्काम तैसेचे होणे हृदयाम्मा तरीच होई तुझी भक्ती। अर्थात श्री गुरुदेवाची व्यापकता निष्कामता सर्वात्मता सत्य ज्ञान आनंदमयता ही आपल्या हृदयी बिंबली पाहिजे आपल्या जीवनात जिवंत सेवा कार्याच्या रूपात अवतरली पाहिजे। विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे ही व्याख्या तेव्हाच सिद्ध होऊ शकेल। श्री गुरुदेवाची ही व्यापकता सर्वात्मता वगैरे आपणा सर्वच भक्तगणात संचरली तर त्याचा परिणाम काय होईल आपला सर्व व्यवहारच विशुद्धनी व्यापक भूमिकेचा होऊन जाईल। संपवणी जातील भेदवाद नांदी गावेल प्रेमशुद्ध लाभेल आनंदी आनंद सर्वजना सर्व भावे मानवातील असुरत्व पशुत्व संपवणी उजळेल देवत्व जीवनी संचरेल शुद्ध तत्व निरुढ ऐसे सर्वांच्या आरोग्य होईल सर्वांच्या
जीवनचे भूषण लोपेल दारिद्र्य उणीव अज्ञान कोणीच न राहतील हिन दिन खड दुर्जन कोठेही ग्राम नांदेले स्वर्गापरी सुखी होतील नरनारी परमार्थाच्या खुलतील घरोघरी आनंद लहरा। आणि या सामुदायिक प्रार्थनेचं वा प्रार्थनाष्टकाचं उद्दिष्ट तरी दुसरं काय आहे? स्वर्ग समा संसार हो हेच ना। जीवाचं देवत्व जागृत झालं तर जगाला स्वर्गत्व का नाही लाभणार? पण त्यासाठी जीव ईश्वराचे अंश त्यांचे गावच का राक्षस याचा विचार आधी करण्यात आला पाहिजे। ग्रंथी स्वर्ग वैकुंठ वर्णन वाचता तल्लीन होते मन, त्यात वर्णिले हेच गुण ते का आपण न घ्यावे याचीही मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे। विश्वाचा देव एक व मानवधर्म एक या उद्देशाने प्रार्थना व विश्वधर्माचे चिंतन करताना वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, सर्व विश्वाचा एकचे देव त्याची मुले सर्वची जीव जरी वेगवेगळे दिले नाव तरी भाव हाची त्यांचा। हिंदूचा देव हिंदुत्व धरी मुसलमानांचा मुस्लिम करी ख्रिश्चनांचा ख्रिस्त्यांनाची तारी ऐसे म्हणणे आकुंचित। सर्वात उच्च ऐशी भावना जगत चालकाची संकल्पना तेथे कैचा उरे भिन्नपणा आप पर कोण भिन्न मार्ग मार्गी असती परी देव नाही भिन्न स्थिती मूळ धर्माचीही नाही गती भिन्नत्वाची। सर्वची म्हणती जगत सारे केले आमुच्या ईश्वरे धर्माचा आदेश श्रेष्ठाद्वारे दिला आम्हा ऐसे सर्वाधिपती ईश्वर काय जगी असती शंभर एकची जगत चालक परमेश्वर तोची सर्वांचा अल्ला गॉड अहर्त देव और मजद निर्वाण शिव परमेश्वराशी ठेवा नाव एक गुरुदेव तोची माझा जगाशी सुखी उन्नत करावे हेच त्या जगन्नियंत्या रुचावे मग धर्माचे रूप याहुनी असावे भिन्न कैसे। आपण ऐसे सर्वांचे सुख दुःख जाणोनी वागावे उपकारक सर्व धर्मी हाची आदेश एक दुमदुमत आहे याचा करू जाता विचार सर्व पंत धर्म भक्ती प्रकार एकत्वी कडती साचार भेद भक्तांनी का घ्यावा ज्याची बुद्धी अल्पबल ते घरात करीती घरकुल परी हे विश्व एकची दल मानवांचे एकची भूमी सर्वा करिता एकची हवा पाणी सुख व्यथा पंचभूतांचीच सर्वता शरीरे सर्वांची एकची जीवनाचे मूळ एकची शेवटचे स्थळ एकची सेवा धर्म निर्मळ नाना रूपी सर्वांच्या नेत्रे एकची ज्योती सर्वांच्या अंगी एकची शक्ती सर्वाठाई एकाचीच व्याप्ती तेथे भिन्न कोण आले? मुस्लिम ख्रिस्ती जमात काही आकाशातून आली नाही त्यांची पूर्वीही होती मही मानवांनी नटलेली एकाचे जग देवाने केले आणि एकाशी भूतांनी जीवन दिले ऐसे मानता जग वेगळ आले दिसेना पंत धर्माचे। धर्मात नाही हिंदू मुसलमान धर्मात नाही पारसी ख्रिश्चन धर्मात नाही शीख जैन पाहता मुडी। या भागाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने व साईबाबांनीही संदेश दिला समाजाला विचार दिला तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात तो परमपिता परमेश्वर एक आहे आपण सर्व त्याचे लेकरे आहोत आपणापेक्षा कोणालाही कमी लेखू नका आपणावर कसोटीचा प्रसंग येऊ नये म्हणून उठा त्याची प्रार्थना करा तुम्ही सर्वांना प्रेम द्याल तरच ईश्वराच्या प्रेमास पात्र व्हाल प्रभू येशू ख्रिस्त। संत हे भेदाभेद पाडित नाहीत आपल्यामध्ये भेदाची भिंत आहे तिनेच आपल्याला वेगळे केले आहे तुम्हीही ती पाडून टाका। फतिहा काय नि राम नाम काय मस्जिद काय नि द्वारकामाई वृंदावन काय नि पारश्यांची धुनी काय सर्वांच्या अंतर्यामी एकच आहे या ठिकाणी हा भाग समाप्त।

0: नमस्कार, मी द्वारकाधीश दिगंबर जोशी, माजी विद्यार्थी, संस्कृत विभाग व तत्वज्ञान विभाग, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव। आज आपण व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा याविषयी महत्त्व गुरुपौर्णिमेचं जाणून घेणार आहोत। आषाढ पौर्णिमा हा व्यासपूजेचा व त्या अनुरोधाने गुरुपूजनाचा दिवस। या दिवशी व्यासांची पूजा करायची। महामुनी श्री व्यासांनी पद्मपुराणादी 18 पुराणं लिहिली, महाभारत लिहिले, वेदांचे शाखा प्रणयन केले, श्रीमद भागवताचा प्रसार व्हावा म्हणून श्री शुकाचार्यांसारखे अजोड विरक्त पुराणिक दिले, प्रतिभावंतांना कल्पना दिल्या। विद्यादेवता श्री गणेश हे ज्यांचे लेखक, त्यांच्या महाओघवती अक्षुण्ण प्रतिभेविषयी काय सांगावे। विद्यावतां भागवते परीक्षा हे त्यांच्या प्रतिभेविषयीचे गौरवविधान। त्यांची पूजा करून प्रत्येक ज्ञानवंताने त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहणं हे त्यांचे आद्य कर्तव्यच। आपले सद्भगुरू हे व्यासांचे प्रतीक मानून प्रत्येक शिष्याने आज सद्भक्त गुरुपूजन करायचेच। हा संकेत समक्ष पूजा करता आली नाही तरी त्यांची पूजा, त्यांच्या प्रतिमेची पूजा ही आदर हवा असते। सुदूर प्रदेशात शिष्य असेल तर निदान पत्राने का होईना, पण कृतज्ञता व्यक्त केली जावी। व्यास महर्षींविषयी सांगायचं म्हणजे व्यास हे अलौकिक व्यक्तिमत्वाचे महापुरुष होय, ग्रंथकार व महाज्ञानी। व्यासांची अनेक नावं प्रचलित आहेत। वर्णाने काळसर म्हणून त्यांना कृष्ण असं नामाभिधान आहे। द्वैपायन जन्मले म्हणून द्वैपायन त्यांना म्हणतात। कृष्ण द्वैपायन असेही जोडनाव रूढ आहे। त्यांनी वेदान विव्यास म्हणजे वेदांचे विभाग केले म्हणून त्यांना व्यास असे संबोधित। व्या करोती स्पष्टी करोती इति व्याकरणम, तसेच व्या करोती स्पष्टी करोती अर्थात वेदरचनांचे विषयवाक्य घेऊन सूत्र रचना करणारे म्हणून व्यास होत असा दुसरा अर्थ होतो। पराशरपुत्र म्हणून त्यांना पाराशर्यही म्हणतात। व्यासांचा उल्लेख करताना भगवान व्यास असे म्हणण्याची जी विद्वज्जनात परिपाटी आहे, श्री शंकराचार्य त्यांना तशाच उपाधीने उल्लेखित, त्यांना महर्षी असेही म्हटले जाते। व्यास हे ज्ञानगंगेचे भगीरथ आहेत। ज्ञानरूपी हिमाचलाच्या शिखरावर वाहणारी दिव्य जले व्यास जणू भूतलावर घेऊन आले। म्हणूनच व्यासोच्चिष्टम जगत सर्वम, जगातले सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे करून सोडले आहे अशी लोकोक्ती रूढ झाली आहे। युगायुगातून एखाद्याच वेळी अशी विभूती जन्माला यायची। व्यासांचा जन्म भारतात झाला ही गोष्ट भारतीय जनतेला अनंत कालापर्यंत एक अभिमानाची गोष्ट राहील। आजवर जगात असा दिव्योदात्त विद्वान आणि साहित्यकार झाला नाही व होणार नाही असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती वाटण्याचे कारण नाही। वेदोत्तर कालापासून तो आज तागायत व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत। आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यावर आधारलेली आहे। इतिहास पुराणांची रचना, प्राचीन युगातील विस्मृतप्राय अशा विद्याकलांचे पुनरुज्जीवन, वेदवेदांगांचे संकलन, संपादन आणि विभाजन या भगीरथतुल्य प्रचंड उद्योगाने व्यासांनी भारतीय संस्कृती अक्षुण्ण राखली। इतिहासातले हे एक महदाश्चर्यच म्हणावे लागेल। अखिल भारतात एकात्मता निर्माण करावी, तसेच वेदातली आणि लोकवाङ्मयातली मूल्ये परिष्कृत करून त्याद्वारे विश्वप्रेमाची प्रतिष्ठा साधावी हाच व्यासांच्या अंतरंगातला दिव्योदात्त आशय होता। त्या दृष्टीने प्रेम, मैत्री, उद्योग, मानवतेचा गौरव, सामाजिक व राष्ट्रीय सौहार्द, नीतिशिक्षण इत्यादी गोष्टींचा उपदेश व्यासांनी केला आहे। या खंडप्राय देशातील आर्य अनार्य, वेदवादी आणि वेदविन्मुख, गृहस्थ आणि संन्यासी, ज्ञान भक्ती व कर्म, शैव शाक्त आणि वैष्णव, निर्गुण आणि सगुण यांच्यातले अंतर्द्वंद्व समाप्त होऊन भारताच्या राष्ट्रीय जीवनात सद्भाव, सुहृदभाव आणि नैतिक व आध्यात्मिक उत्कर्ष प्रस्थापित व्हावा या महनीय उद्देशाने व्यास प्रेरित झाले होते. व्यासांची काही नावं याविषयी पुराणात उल्लेख आढळतात. व्यास हे व्यक्तिनाम नसून ती उपाधी आहे. ते एक धार्मिक पीठ आहे. प्रत्येक द्वापर युगामध्ये एक महनीय पुरुष व्यास होतो. द्वापरे द्वापरे विष्णुर व्यासरूपी महामुने वेदमेकम सुबहुदा कुरुते जगतो हितः. अर्थ बघा, हे महामुनी, प्रत्येक द्वापर युगात विष्णू व्यासरूपाने अवतार घेतात व जगाच्या हितासाठी एका वेदाचे विभाग करतात. असे 28 व्यास झाले असून कृष्णद्वैपायन हे शेवटचे व्यास होत. देवी भागवतात दिलेली 28 नावे जी आहे व्यासांची, ती पुढील प्रमाणे: 1 ब्रह्मा, 2 प्रजापती, 3 शुक्राचार्य, 4 बृहस्पती, 5 सूर्य, 6 यम, 7 इंद्र, 8 वशिष्ठ, 9 सारस्वत, 10 त्रिधामा, 11 त्रिवृष, 12 भारद्वाज, 13 अंतरिक्ष, 14 धर्म, 15 त्रय्यारुणी, 16 धनंजय, 17 मेधातिथी, 18 व्रती, 19 अत्री, 20 गौतम, 21 हर्यात्मा, 22 वाजश्रवा, 23 सोम आयुष्मान, 24 तृणबिंदू, 25 भार्गव, 26 शक्ती, 27 पराशर व 28 कृष्णद्वैपायन. काही पुराणातल्या नामावलीत काही नावांमध्ये फरक आढळतो, पण 28वे व्यास कृष्णद्वैपायन हे निश्चित आहे. 28 व्यासांची कल्पना ही अनैतिहासिक असून व्यासांची महत्ता वाढवण्यासाठी पुराणकारांनी नंतरच्या काळात ती तयार केली असावी असे श्री चित्राव शास्त्री यांचे मत आहे. व्यास हे ऐतिहासिक पुरुष आहे. व्यास नावाचे कोणी पुरुष खरोखरीच होऊन गेले की नाही याविषयी अनेक पाश्चात्य संशोधकांनी संशय व्यक्त केला आहे. सर्व श्री विल्सन, वेबर, हॉपकिन्स, मॅकडॉनेल, विंटरनिट्स हे सगळे संशोधक व्यासांच्या नास्तित्वाचे प्रतिपादन करतात. पण भारतीय विद्वानांनी मात्र व्यास एक ऐतिहासिक पुरुष असल्याचेच मानले आहे. त्याला आधारही भरपूर आहेत. वशिष्ठ, पराशर हे वैदिक ऋषी आहेत. पराशर हे व्यासांचे पिता आणि वशिष्ठ हे त्यांचे पितामह आहेत. ही परंपरा ब्राह्मणे व उपनिषदे इथपासून अविच्छिन्न आढळते. सामविधान ब्राह्मणात व्यासाय पाराशर्याय असा उल्लेख आहे. ते आरण्यकात स होवाच व्यास पाराशर्या असे म्हटले आहे. बोधायन आणि भारद्वाज यांच्या गृह्यसूत्रातील व्यासांचा उल्लेख पराशरपुत्र असाच आहे. पाणिनीनेही व्यास हा पराशरपुत्र असल्याचे आपल्या एका सूत्रात सांगितले आहे. श्री शंकराचार्य आणि त्यांच्याही आधीचे कुमारील भट्ट यांना व्यासांचे अस्तित्व मान्य आहे. शंकराचार्यांनी आपली गुरुपरंपरा व्यासांपासूनच सांगितलेली आहे. बौद्ध साहित्यात व्यासांचे कृष्णद्वैपायन हे नाव कान्हदीपायन असे सांगितले असून ते बुद्धाचेच एक पूर्वजन्म असल्याचे म्हटले आहे. अश्वघोषाच्या सौंदरनंद या ग्रंथात व्यासांचा आणि त्यांच्या पूर्वजांचाही निर्देश आहे. पुराण परंपरेत तर व्यासांना त्यांच्या मागच्या पुढच्या पुरुषांसह नमन केले आहे. तो श्लोक असा: व्यासं वशिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधिं. अर्थ बघा, वशिष्ठांचे पणतू, शक्तीचे नातू, पराशराचे पुत्र आणि शुकमनींचे पिता अशा तपोनिधी व निष्पाप व्यासांना मी वंदन करतो. इतिहासातल्या वंशावळीवरूनही व्यासांचे ऐतिहासिकत्व कळून येते. पंडित उमाशंकर दीक्षित म्हणतात की ब्राह्मण समाज अनादिकालापासून गोत्र प्रवरूपी एका अविच्छिन्न शृंखलेने बांधलेला आहे. वशिष्ठ, पराशर आणि पाराशर्य या गोत्रांचे अनेक ब्राह्मण वंश आजही विद्यमान आहेत. पुष्कर क्षेत्रातले बरेचसे ब्राह्मण पाराशर्य या गोत्राचे आहेत. शतपथ ब्राह्मणाचे भाष्यकार हरिस्वामी स्वतःला पाराशर्य म्हणतात. एतावता भारतीय परंपरेतला तरी व्यासांच्या ऐतिहासिक अस्तित्वाविषयी मात्र कुठलीही शंका आढळत नाही. ब्रह्मसूत्रांची जी व्यासरचना आहे, उपासना आणि आत्मसाधना यांची उभारणी एखाद्या दर्शनावर आधारित असावी लागते, तरच त्या गोष्टींना महत्त्व येते. वेदांमध्ये भगवंताच्या ज्या निर्विशेष रूपाचे प्रतिपादन झाले आहे त्याच्या अभिव्यक्तीचे एखादे दर्शन तोवर नव्हते. व्यासांनी ब्रह्मसूत्रे लिहून ते काम केले. त्यांनी अध्यात्माचे सिद्धांत त्या ग्रंथात सूत्ररूपाने ग्रथित केले. ही वेदांत सूत्रे किंवा ब्रह्मसूत्रे बादरायणाच्या नावावर आहेत. काही पाश्चात्य व भारतीय संशोधकांच्या मते वेदव्यास आणि कृष्णद्वैपायन म्हणजेच बादरायण या दोन व्यक्ती भिन्न आहेत. पण पाणिनी आणि शंकराचार्य यांनी पाराशर्य व्यास हेच ब्रह्मसूत्रांचे कर्ते आहे असे मानले आहे. स्कंद व भागवत पुराणांवरून तीच गोष्ट प्रत्ययाला येते. मध्वाचार्य आणि भामतीकर्ते वाचस्पती मिश्र निसंदिग्धपणे ते सांगतात. मात्र श्री चित्राव शास्त्री यांच्या मते मूळ ब्रह्मसूत्रे जैमिनीची असून वेदव्यासांनी त्याच्यावर संस्कार केला आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रांचे हे संस्करण व्यासकृत आहे हे निश्चित. शंकराचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य इत्यादी दर्शनकारांनी सुद्धा ब्रह्मसूत्रे ही आधारभूत धरूनच आपली सांप्रदायिक दर्शने उभी केली आहेत. व्यासांचं पुराण निर्मितीचं कार्य बघा. भारतीय संस्कृतीचा अलौकिक विस्तार समजायला पुराणांवाचून दुसरा मार्ग नाही. पुराणकाळ केवळ वैदिकांचा आणि केवळ त्रैवर्णिकांचाच आचार धर्म आणि उपासना सांगत नाहीत, तर सर्व जाती जमातींच्या आणि पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्याही उद्धाराचा मार्ग दाखवतात. पुराणकारांची तशी प्रतिज्ञा आहेत. लौकिक संस्कृत साहित्यात पुराणांचे स्थान सर्वोच्च आहेत. मत्स्यपुराणात सांगितले आहे की पुराणे ही वेदाच्याही आधीची आहेत. पुराणांची एक परंपरा आहे आणि ती अनादिकालापासून चालत आलेली आहे. पण प्राचीन काली या पुराणांचे स्वरूप अव्यवस्थित होते. ती सूतमागधांच्या निरनिराळ्या गटात विखरून राहिलेली होती. त्यांचे नेटके संपादन झालेले नव्हते. त्यांच्यावर सुंदर भाषेचा साजही चढला नव्हता. अशी गाथारूप फुटकळ पुराणे एकत्र करून व्यासांनी सुबद्ध अशी पुराण संहिता तयार केली आणि आपला शिष्य लोमहर्षण याला ती पढविली. या पुराण संहितेचा तू लोकात प्रचार प्रसार कर अशी आज्ञा व्यासांनी त्याला दिली. त्याने व्याससंहितेच्या आधारावर स्वतःची अशी एक पुराण संहिता तयार केली आणि ती आपल्या 6 शिष्यांना पढवली. त्या शिष्यांनी स्वतः स्वतंत्रपणे संशोधन व संकलन करून आपापल्या नव्या संहिता तयार केल्या. अशा प्रकारे मूळ एका पुराणाची 18 पुराणे निर्माण केली. अशा ह्या पुराणसृष्टीच्या नव्या युगांचे प्रवर्तकही भगवान व्यासच आहेत. महाभारतांचं त्यांचं कार्य तर अलौकिक आहेत. या सर्व ग्रंथसंपदेत आणि वाङ्मय कार्यात महाभारताचा महिमा अलौकिक आहे. व्यासांच्या कीर्तीचा तो शुभ्र जयस्तंभ आहे. त्या ग्रंथात अर्थशास्त्र, धर्मशास्त्र आणि मोक्षशास्त्र ही तिन्ही जीवनदर्शने व्यासांनी सुंदर कथांनी सजवून शोभवून मांडली आहेत. आर्य जातीचे विस्तृत ज्ञान आणि विशाल लोकजीवन यांचा सुस्पष्ट साक्षात्कार त्यावरून घडतो. म्हणूनच त्याला 5वा वेद ही गौरवास्पद उपाधी प्राप्त झाली आहे. हिमालयाच्या उंच प्रदेशात नरनारायण नावाचे 2 पर्वत आहेत. तिथून भागीरथीचा प्रवाह चालतो. तिच्या काठी विशाला बद्री नावाचे एक पवित्र स्थान आहे. व्यासांनी तिथे आपला आश्रम केला. भारतीय युद्धाच्या समाप्तीनंतर लवकरच तो या आश्रमात येऊन बसले आणि त्यांनी 3 वर्ष सतत काव्योद्योग करून महाभारतरूपी उत्तम आख्यान निर्माण केले. या महाभारताची गौरवकथा डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल पुढीलपणे वर्णनतात. महाभारतात खऱ्या खुऱ्या अर्थाने प्राचीन भारतवर्षाचा विश्वकोश आहे. जगातल्या साहित्यात तो एक दिग्गज ग्रंथ आहे. याच्या तुलनेने ग्रीकांचे इलियड व ओडेसी किंवा आइसलँड व स्कँडिनेव्हियाचे प्राचीन एड्डा व सागा ही महाकाव्ये फार मागे पडतात. महाभारत एका अंगाने नीती व धर्म यांचे अक्षय्य भांडार आहे, तर दुसऱ्या अंगाने त्यात प्राचीन गाथाशास्त्राची अनंत सामग्री आहे. व्यासांनी महाभारत हे केवळ अतीत घटनांचे निव्वळ जंत्रिया स्वरूपात रचलेले नाही. ते तसे असते तर अनेक ऐतिहासिक ग्रंथाप्रमाणे ते पुस्तकांच्या कपाटात धूळ खात पडले असते. पण महाभारत तसे नाही. ते एक जित्या जागत्या चित्राप्रमाणे आमच्या दृष्टीसमोर राहिले आहे. त्यातील अर्थाचे व्याख्यान आणि प्रवचनकार आपापल्या व्यासपीठावरून करीत राहिले आहेत. पाश्चात्य विचारवंतांची सांप्रत अशी तक्रार आहे की त्यांचे नवे ज्ञान केवळ विशेषज्ञांच्या हातात असून सामान्य लोकांपासून ते दूरच राहिले आहे. जीवन, मरण, सृष्टी आणि प्रलय यांच्या संबंधात होणारी नवी नवी वैज्ञानिक संशोधने लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचे आणि ती लोकांच्या जीवनात समाविष्ट करण्याचे कोणतेही साधन वैज्ञानिकांजवळ नाही. पण भारतवर्षात मात्र कथा कीर्तनांच्या प्रवचनांच्या द्वारे विशेषज्ञ आणि सामान्य लोक यांच्यातील दरी बुजवण्याचे काम प्राचीन काळापासून होत आलेले आहे. त्यामुळेच रामायण, महाभारत आणि पुराणे यांच्यातल्या कथा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरल्या आणि व्यासांचे महनीय ज्ञान सामान्य जनांच्या कानामनात रिगून अमर झाले. व्यास आणि राष्ट्रीय अभ्युत्थान याविषयी चर्चा करताना आपण खालील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अज्ञात अतीतापासून वर्तमानापर्यंत आणि हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत एक प्रचंड देशकाल व्यासांच्या विशाल दृष्टीपुढे उभा होता. या राष्ट्राचे अभ्युत्थान घडावे एतदर्थ ते बद्धपरिकर झाले होते. राष्ट्र सुखी, संपन्न आणि सर्वांगी परिवर्धित व्हायचे तर आधी राज्यातली राजनीती सुरक्षित राहिली पाहिजे. राजा नीतिमान, चारित्र्यवान, समर्थ आणि सर्वार्थी सावधान असला पाहिजे. जर राजा समर्थ नसेल तर दुष्ट दुर्जन सज्जनांना खाऊन टाकतील आणि धर्माची नौका बुडून जाईल. राष्ट्राचा म्हणून एक सामान्य धर्म असतो आणि तो शासनाच्या दक्षतेवर आणि सुव्यवस्थेवर आधारलेला असतो. म्हणून व्यासांनी राजसत्तेला विस्तृत आणि सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. सर्व धर्म हे राजधर्माच्या अधीन असतात हे व्यासांना पूर्णपणे उमगले होते. म्हणून राजधर्माचे विवर करताना ते म्हणतात, जो लोकरंजन करतो अर्थात प्रजेला सुखी ठेवतो तो राजा, जो लोकांना संकटाच्या खाईतून वाचवतो तो क्षत्रिय. राजा जेव्हा योग्य प्रकारे दंडनीतीचे पालन करतो तेव्हा तो काल घडवू शकतो. त्याचवेळी भूमीवर सत्ययुग अवतरते. राजाने माळी व्हावे, कोळसे बनवणारा होऊ नये. माळी फुलाफळांसाठी वृक्षांची जोपासना करतो. तद्वत राजाने प्रजेला समृद्धीचा मार्ग दाखवून तिच्याकडून त्या समृद्धीतला चतुर्थांश कररूपाने ग्रहण करावा. कोळशांचा व्यापारी सगळा वृक्षच मुळापासून तोडून टाकून तो जाळून टाकतो. तद्वत राजाने प्रजेला मुळासकटून उच्छेटून तिला ओरबाडून घेऊ नये. एक राजधर्म बिघडला की वेद, धर्म, वर्ण, आश्रम, त्याग, तप, विद्या सगळे काही रसातराला गेले असे समजावे असा उल्लेख महाभारतातल्या शांतीपर्वातल्या 63 अध्यायात आढळतो. धर्माच्या बाबतीत व्यासांनी केलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे. व्यासांनी जे धर्माचं विवेचन केलं आहे त्याचे महान ऋषित्व किंवा दर्शन आहे. देशकाल परिस्थितीत व्यक्ती, राष्ट्र, समग्र जीवन, लोक आणि परलोक या सर्वांचे धारण पोषण करतो तो धर्म होय अशी त्याची धर्मव्याख्या आहे. लोकस्थितीचे सनातन बीज म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे केवळ स्वर्गमोक्षाचा विचार नव्हे तर या व्यावहारिक जगात लोकधारणा करतो. लोकांना सुखी, समृद्ध, परस्पर पूरक, नीतीप्रवीण आणि पुरुषार्थी बनवतो तो धर्म होय. धर्माने इहलोकी माणसाचे कल्याण करायला हवे. ते परलोकीच्या कल्याणाहूनही श्रेष्ठ होय. जर धर्म ही जीवनाचे धारण करणारी उत्तुंग वस्तू असेल तर जीवनही तितकेच मूल्यवान असायला हवे. व्यासमते जीवन रडण्याकुंण्याचे नसून ते आनंदमय आहे. माया समजून त्याचा त्याग करता कामा नये. व्यास इहलोकी कर्मवाद मानतात, त्याचबरोबर दैववादही मानतात आणि अध्यात्म किंवा आत्मतत्व यांच्यावरही विश्वास ठेवतात. व्यासदर्शनाचा केंद्रबंधू देव नसून मनुष्य आहे. ते स्पष्टपणे उद्घोष करतात, गुह्यं ब्रह्म तदिदं ब्रवीमि नहि मानुषा श्रेष्ठतरं हि किंचित. महाभारत शांतीपर्व 180 श्लोक. अर्थ, लोक हो, मी रहस्य ज्ञान तुम्हाला सांगतो की मनुष्याहून या जगात दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. म्हणूनच त्यांनी माणसाला पुरुषार्थाचा उपदेश केला आहे. पाणी म्हणजे हात म्हणजेच पुरुषार्थ. पुरुषाचा उद्यम, व्यासांची पुरुषार्थावर विलक्षण श्रद्धा होती. त्यासाठी त्यांनी इंद्राच्या मुखाने पाणीवादाची प्रशंसा केली. इंद्र म्हणतो, अहो सिद्धार्थ तेषाम येषाम संती ह पाणय अतीव स्पृह येषाम येषाम संती ह पाणय पाणी मद्भव्य स्पृहा अस्माकं तव धनस्य वै न पाणिलाभादिको लाभः कश्चन हि विद्यते। अर्थ बघा, ज्यांना हात आहेत ते काय करू शकणार नाहीत, ज्यांना हात आहेत ते सिद्धार्थ होत, ज्यांना हात आहेत ते मला अतिशय आवडतात। जशी तुला धनाची आकांक्षा तशीच मला हातांची। पाणीलाभाहून दुसरा कोणताही वरचढ लाभ नाही। व्यासांच्या मानवीय दृष्टिकोनाचा विचार करताना या संसारात जेवढे म्हणून प्रयत्न आहेत, जेवढ्या म्हणून योजना आहेत, त्या सर्वांचा मध्यबिंदू मानव आहे। सर्व काही तेव्हाच खरे की जेव्हा मानवाला हितकारी ठरेल। मानवी जीवनात ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय आहे। त्या जीवनाची पूर्णता होण्यासाठी आध्यात्मिक साधन आणि सिद्धी जितकी आवश्यक आहे तितकीच लौकिक समृद्धीही आवश्यक आहे। मानवी ऐहिक जीवनाचे आधारस्तंभ दोन आहेत, एक वार्ता किंवा अर्थशास्त्र आणि दुसरा राज्यशास्त्र किंवा दंडनीती। अर्थावाचून जगात पानही हालत नाही आणि हा मानवी अर्थ राजधर्माश्रित आहे। म्हणून राजाने योग्य प्रकारे नीतीला अनुसरून शासन चालवावे आणि माणसाने उद्यमशील रहावे। जो अर्थलाभ करून घ्यायचा तो स्वाभिमान जागृत ठेवून साधून घ्यावा। अप्रतिष्ठेच्या मार्गाने माणसाने कोणत्याही वस्तूची आकांक्षा करू नये। भीक मागणाऱ्याला मार्ग किंवा लुटारूपणाचा मार्ग अप्रशस्त होय, मग त्यात केवढाही अर्थलाभ व्हायचा असो। श्रमार्जित लाभ हेच तत्व माणसाने सदैव डोळ्यापुढे ठेवावे। महाभारतात लिहिताना व्यासांना युद्धे, कपट, कारस्थाने, कुरुक्षेत्रावरचा 18 क्षणीचा संवार आणि त्यातून अखिल भारतावर पसरलेला विषण्ण उद्वेग इत्यादी सर्व गोष्टींचे वर्णन करावे लागले। त्यामुळे रचना पूर्ण झाल्यावर त्यांच्याही मनाला विषादाने ग्रासले, कोणत्याही गोष्टीने त्यांना चैन पडेना। अशा परिस्थितीत एके दिवशी त्यांना नारद मुनी भेटले आणि आपली मनोव्यथा व्यासांनी नारदांना सांगितली। त्यावर नारद म्हणाले, तुम्ही श्रीकृष्णाचे चरित्र भक्तिभावाने वर्णन करणारा एखादा वेगळाच ग्रंथ लिहा, म्हणजे तुमच्या मनाची अशांती दूर होईल। मग व्यास श्रीमद भागवत महापुराणाच्या रचनेला लागले। त्याच्या दशमस्कंदात त्यांनी साध्यंत श्रीकृष्ण चरित्र वर्णले। त्यात त्यांना योगेश्वर श्रीकृष्णासारखा अद्वितीय नायक वर्णायला मिळाला। त्यामुळे त्यांची भक्तिधारा भागीरथीसारखी वाहू लागली। त्यांच्या प्रतिभेला जणू नवा बहर आला। त्यांनी भागवतात कित्येक अप्रतिम कृष्ण स्तोत्रे रचून त्यांचे भागवत हे भक्तीचे महाकाव्य ठरले आणि ते जन्माला घालून व्यास एकाग्रपणे शांत झाले। महाभारताच्या शेवटी जे 4 श्लोक आहेत त्यांना भारत सावित्री म्हणतात। त्यात व्यासांनी मानवजातीला शाश्वत संदेश देऊन ठेवला आहे तो असा, न जातु कामान न भयान न लोभात धर्म त्यजे जीव तस्यापि हेतो हो धर्मो नित्य सुख दुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः। अर्थ बघा, काम, भय किंवा लोभ तसेच जीव यापैकी कोणत्याही कारणासाठी माणसाने धर्माचा त्याग करू नये। कारण धर्म हा नित्य शाश्वत असून सुखदुःखे अनित्य आहेत। तसे जीव आत्मा नित्य असून जन्म आणि मृत्यू हे अनित्य आहेत। डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर व्यासांच्या कार्याची महती सांगताना म्हणतात, हिंदुस्थानाच्या वाङ्मयातच काय तर जगाच्या वाङ्मयात अत्यंत थोर अशी व्यक्ती म्हटली पाहिजे ती म्हणजे कृष्ण द्वैपायन व्यास हीच आहे। यापेक्षा थोर व्यक्ती सापडणे शक्य नाही। होमर आणि वाल्मिकी या व्यक्ती कदाचित तुल्य होऊ शकतील, पण त्यामध्ये आणि व्यासांमध्ये महदंतर आहे। वाल्मिकींनी एक सुंदर काव्य करून एका राजघराण्यातील एका पुरुषास देवतुल्य केले। ती कामगिरी लहान नाही, तथापि वाल्मिकीचे हे कार्य देखील कृष्णद्वैपायनांच्या कार्यापेक्षा लहान आहे। वाङ्मयामार्फत जगाचे एकीकरण घडवावे या तऱ्हेची कल्पना मनात आणून तिचा उठाव करणारा पुरुष जगात व्यासांशिवाय दुसरा झालाच नाही। ऋग्वेद हा पंजाबातील सोमयाजींचा संप्रदाय होता। यजुर्वेद हा दक्षिणेकडील पशुयाग करणाऱ्यांचा संप्रदाय होता। सामवेद हा अत्यंत प्राचीन सत्र संस्था चालवणाऱ्यांचा संप्रदाय होता आणि अथर्ववेद हा मगधातील प्राचीन मगांच्या परंपरेचा विकास होय असे शोधांती दिसून येईल। या भिन्न लोकांचे जयजन संप्रदाय एक करून सर्वसामान्य धर्म निर्माण करणे ही क्रिया वेदव्यासांनी केली आणि त्या क्रियेचे फल आजची वेद चतुष्टयीची रचना हे होय। या रचनेमुळे प्रत्येक वेद भिन्न धर्म न राहता एकाच मोठ्या समवाय धर्माचे अंग बनला। हे कार्य करण्याकरता व्यासांनी जी मोठी संस्था स्थापन केली तीमुळेच त्यांना कुलपती ही पदवी प्राप्त झाली. सर्व ठिकाणच्या लोकांचे संग्रहण त्यांच्या विद्येचे संग्रहण केल्याने होते आणि संप्रदाय भिन्नतेमुळे होणारा विरोध देखील या संग्राहक कृतीने काढून टाकता येतो. हे समाजशास्त्रीय तत्व व्यासांनी जाणले आणि आपल्या थोर कार्याची उभारणी केली. एकीकृत विद्येचा प्रसार पुन्हा निराळ्या तऱ्हेने वेदव्यासांनी केला. वेदव्यासांना असेही दिसून आले की सामान्य लोकात यज्ञ धर्माचा प्रसार नाही. सामान्य लोकांचा धर्म निराळाच आहे. सामान्य जनतेस मान्य अशी निर्णय स्थानिक दैवते आहेत, तीर्थस्थाने आहेत, पवित्र झालेले प्रदेश आहेत, वीर कथा आणि राक्षस मर्दनाच्या कथा जागोजाग आहेत. शिव विष्णू देवी या तीन देवतांच्या उपासनांकडे सोहनकडे आहेत. या सर्व गोष्टी सहाय्यक होईल असे प्राचीन वाङ्मय सूत वर्गाने बरेचसे संरक्षण ठेवले आहेत. अशा परिस्थितीत केवळ हवी अर्पण करणाऱ्या लोकांच्या धर्मकार्याच्या एकीकरणाने जनतेचे ऐक्य घडवण्याचा कार्यभाग होणार नाही, तर सामान्य लोकांचे उपासना संप्रदाय देखील एकत्रित केले पाहिजे आणि त्याचे वाङ्मही एकत्रित झाले पाहिजे. या दृष्टीमुळे वेदव्यासांनी सोहनकडच्या साहित्याचे एकीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी ज्या कार्यास सुरुवात केली ते कार्य अनेक अनुयायांमार्फत पुढे वृद्धिंगत झाले आणि त्यामुळे सर्व पुराणांचे आद्यकर्ते अशी त्यांची प्रसिद्धी झाली. अशा पद्धतीनं भगवान वेदव्यासांचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व आपण पाहिलं. सर्वांना व्यासपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा यांच्या शुभेच्छा देऊन मी आपला निरोप घेतो. नमस्कार.
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
3: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव.
1: आपण ट्यून केले आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

नमः। श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आणि मी आहे आर जे शुभांगी। श्रोते हो, गुरु म्हणजे अंधकारात प्रकाश दाखविणारा दीप, गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा सेतू, गुरु म्हणजे मनात आत्मविश्वास जागवणारा हात, गुरु म्हणजे आयुष्याच्या पाऊलवाटेवर वाट दाखवणारा दैवत स्वरूप साथी। ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। आई बाबा असोत की शिक्षक, मित्र असो की अनुभव, ज्यांनी आपल्याला घडवलं, समज दिली, त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा एक पवित्र दिवस। भारतीय संस्कृतीत गुरूंचं स्थान अत्युच्च मानलं गेलंय। गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरः या मंत्रात सांगितलेले गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचं रूप। गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण महर्षी व्यासांचं स्मरण करतो। व्यासांनी वेदांचं विभाजन करून त्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं, म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो। तेव्हा आजच्या या शुभदिनी तुम्हा सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या रेडिओ मनभावनतर्फे हार्दिक शुभेच्छा। श्रोते हो, आजच्या युगात शिक्षक हा केवळ वर्गात शिकवणारा व्यक्ती राहिलेला नाही, आज जगणं शिकवणारा प्रत्येक जण गुरु आहे। एक अपयश आपल्याला संयम शिकवतं, एक सच्चा मित्र आपल्याला स्वीकार शिकवतो, एक नकार आपल्याला परिश्रम शिकवतो, आणि एक शिक्षक आपल्याला जग जिंकण्याची दिशा दाखवतो। गुरूंचा आशीर्वाद घेताना आपण एक वचन द्यायला हवं, केवळ शिकायचं नाही तर जे शिकलोय ते योग्य ठिकाणी वापरायचं सुद्धा। श्रोते हो, आजच्या या शुभदिनी केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी तसंच कानललित कला केंद्राचे सांस्कृतिक समन्वयक आदरणीय श्री शशिकांतजी वडतकर सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून मिळालेल्या मौल्यवान माहितीचं सार आज मी तुमच्यापर्यंत या विशेष कार्यक्रमातून पोहोचवतीये। सरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून मिळालेली माहिती तुमच्यासाठी खास। श्रोते हो, ज्ञानी व्यक्तींचं मार्गदर्शन हीच खरी शिदोरी असते, हो ना? ज्ञानाचा खजिना, अनुभवांचं सोनं म्हणजे वडतकर सरांचं मार्गदर्शन एक अमूल्य ठेवा, तोच ठेवा आता तुमच्यासोबत मी शेअर करते। आज गुरु पौर्णिमा, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, गुरुबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस। हिंदू कालगणनेनुसार मराठी महिन्यातील 12 महिन्यात येणाऱ्या 12 पौर्णिमांचं महत्व अनन्य साधारण असं आहे। प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा तुम्हाला काहीतरी संदेश घेऊन येत असते। तसंही संपूर्ण महिन्यात पौर्णिमा हा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी दिवसा सूर्याची पूर्ण शक्ती आणि रात्री सूर्यापासून निघालेली शक्ती परावर्तित रूपानं पूर्णचंद्राच्या माध्यमातून पृथ्वीला मिळते। इतर दिवशी ही शक्ती तिथीप्रमाणे कमी जास्त स्वरूपात मिळते। 12 महिन्यात येणाऱ्या 12 पौर्णिमा वेगवेगळे संदर्भ संदेश घेऊन येत असतात। आपण सर्वप्रथम या 12 पौर्णिमांचं महत्व, त्यांच्यामार्फत मिळणारा संदेश जाणून घेऊया। चैत्र मास, चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला श्री हनुमान जन्म म्हणजेच हनुमान जयंती म्हणजेच प्राणशक्तीचा उदय। वैशाख मास, वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणजे शांतीचा, समाधानाचा संदेश देणारी पौर्णिमा। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा। ही पौर्णिमा वृक्ष आणि वनस्पती शक्तींचं पूर्णत्व आणि महती सांगणारी आणि पतीपत्नीच्या नात्याला बळकटी देणारी, प्रेम आणि निष्ठेचा संदेश देणारी पौर्णिमा। यानंतर येते ती म्हणजे आषाढी पौर्णिमा, आषाढ महिन्यातील ही आषाढी पौर्णिमा। आषाढी एकादशीनंतर येणारी गुरु पौर्णिमा ज्ञान आणि भक्ती म्हणजेच गुरु आणि शिष्य संबंध दृढ करणारी गुरु पौर्णिमा। या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं। त्यानंतर श्रावण पौर्णिमा, श्रावण महिन्यात येणारी ही नारळी पौर्णिमा, तसंच भाऊ बहिणीच्या प्रेमाचं महत्व सांगणारी म्हणजेच राखी पौर्णिमा। भाद्रपद पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा ही पौर्णिमा संन्यासी लोकांना तपस्येसाठी प्रेरणा देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। जैन धर्मात क्षमापना याच कालावधीत असते। अश्विनी पौर्णिमा, ही पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। पृथ्वीवर चंद्रप्रकाशाद्वारे अमृताचा वर्षाव करणारी ही पौर्णिमा, वैद्यकशास्त्रात या पौर्णिमेला खूप महत्व आहे।
कार्तिक पौर्णिमा ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. संकटाचा दुष्ट शक्तींचा नाश करणारी ही पौर्णिमा दिवे लावून साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमा ही पौर्णिमा म्हणजे तीन शक्तींचं संतुलन साधणारी गुरुतत्वाची श्री दत्त पौर्णिमा, श्री दत्तात्रय यांचा जन्मदिवस. यानंतर म्हणजे पौष पौर्णिमा, सूर्यशक्तीची कल्पना देणारी ही पौर्णिमा. माघ पौर्णिमा देह आणि मनशुद्धीसाठी प्रेरणा देणारी ही पौर्णिमा. या पौर्णिमेला पवित्र तीर्थांवर स्थानांचं महत्व आहे. याच पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. शाकंभरी देवीची नवरात्र समाप्ती याच दिवशी असते. आणि सर्वात शेवटी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, या सर्व दुष्ट शक्तींच्या, दुष्ट संबंधांचा, शत्रुत्वाचा नाश करणारी, शक्ती देणारी, सर्व अमंगलाची होळी करून शुद्ध करणारी ही पौर्णिमा. अशा या 12 पौर्णिमा आणि त्यातील गुरु शिष्य संबंधांना दृढ करणारी आजची ही गुरुपौर्णिमा. मानवी जीवनाला अत्यावश्यक आणि परमोच्च ज्ञानाची किंवा अमृतानुभव देणारी ही गुरुपौर्णिमा. गुरु शिष्य संबंधांना दृढ करणारा हा दिवस, एक उत्सव. अनादि काळापासून अनेक गुरु शिष्यांनी या दिवसाच्या शक्तीचा अनुभव घेऊन हा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपूजा आणि गुरुभक्तीसाठी निश्चित केला. वैयक्तिक पातळीवर तर हा उत्सव साजरा केला जातोच, पण सामूहिक स्वरूपात गुरु शिष्य परंपरेतील सर्व चराचरावर प्रेम करणाऱ्या सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. श्रोते हो, जगात जितके म्हणून धर्मसंप्रदाय आहेत त्या सर्वात गुरुदीक्षेची रीत थोड्याफार प्रमाणात फरकानं आढळून येतेच. मातृभक्तीद्वारा भूलोक, पितृभक्तीद्वारा अंतरिक्ष लोक आणि गुरुभक्तीद्वारा ब्रह्मलोक प्राप्त होत असतो. जी व्यक्ती या तिघांचाही आदर करते त्याला सर्व धर्मांचा आदर केल्याचं श्रेय मिळेल. महाभारतात म्हटलंय की मातेसमान पूज्य या जगात कोणीही नाही, पण माता पिताहून श्री गुरुदेव अधिक पूज्य आहेत. कारण माता पितांद्वारे तुम्हाला हे नाशवंत शरीर प्राप्त होतं, पण श्री गुरूंद्वारे हे अजर आणि अमर असं आध्यात्मिक शरीर तुम्हाला प्राप्त होतं. पित्याला प्रिय असे कार्य केल्याने प्रजापती संतुष्ट होते. मातेला प्रिय असं कार्य केल्याने पृथ्वीची पूजा होते. पण गुरुला प्रिय असं कार्य केल्यामुळे ब्रह्माची पूजा होते. म्हणून माता पिता या सर्वांवर गुरु पूजनीय आहे. गुरु शिष्यांचे संबंध शाश्वत असून या संबंधाची महती कधीही न संपणारी आहे. या संबंधाला वैभवशाली गौरवशाली इतिहास असून काळ कितीही बदलला तरी या नात्यातील आत्मीयता कायम राहणार आहे. लेखन श्री शशिकांत दिनकर, वडोदकर, जळगाव. श्रोते हो, आपण अनेकदा पौर्णिमा म्हटली की फक्त चंद्राची पूर्णता, त्याचं सौंदर्य, त्याची कळसाध्याय अवस्था एवढंच ओळखतो, हो ना? पण आजच्या या कार्यक्रमात आदरणीय श्री शशिकांतजी वडोदकर सरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून आपल्याला जे समजलं ते खरंच ज्ञानाचा एक नवा झरा खुला करणारं ठरलं. 12 पौर्णिमा आणि त्यामागचं दैविक, सांस्कृतिक आणि वैदिक महत्व ही माहिती बहुतेक आपल्यासाठी नवीनच होती. गुरुपौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, कोजागिरी, माघ पौर्णिमा यापैकी काही आपल्याला परिचित असल्या तरी त्यांच्या मागची खरी भूमिका आणि उर्वरित पौर्णिमांचा आध्यात्मिक संबंध श्री वडोदकर सरांनी इतक्या साध्या शब्दात उलगडून सांगितला की त्या क्षणांना एक वेगळंच तेज लाभलं. हेच तर खरं मार्गदर्शन असतं जे ज्ञानाची सीमारेषा विस्तारतं, विचारांना चालना देतं आणि श्रोत्यांच्या मनात नवनवीन प्रश्न जागून त्यांची उत्तरे शोधण्याची प्रेरणा देतं. आज आपल्याला आदरणीय वडोदकर सरांच्या मार्गदर्शनातून फक्त माहितीच मिळाली नाही तर आपला पौर्णिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक सादरीकरण नव्हतं तर एक अनमोल ज्ञानयात्रेचा भाग होता ज्यात आपण सारे सहभागी झालो. चंद्रासारखंच प्रकाश पेरणाऱ्या आणि मना

0: परिस्थिती कधी कोणीतरी आपलंच असलेलं एक दिवस असं निघून जातं तेव्हाही त्यातून एक मोठी शिकवण मिळत असते. गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षकच नाही तर आयुष्यात मिळालेली फसवणूक, नात्यात आलेली पोकळी, अपेक्षा, अपमान, अपयशाची जखम आणि कधी स्वतःच्या डोळ्यात साठलेलं पाणी सुद्धा. कधी जी व्यक्ती खूप हसवत होती ती अचानक अश्रूंचं कारण बनते. पण त्याही मोडलेल्या नात्यातून आपण शिकतो कुणावर किती विसंबायचं आणि स्वतःची स्वतःशी नाळ जुळवायची कशी, हे सगळं शिकवणारे आपले गुरुच असतात. कधी एखादी संधी हुकते तेव्हा समजतं दुसऱ्याच्या वेळेवर जगायला शिकलो तर स्वतःची वेळ कधीच येत नाही. कधी जिव्हाळ्याच्या माणसाकडूनच आपण खचतो, मोडतो, हरतो तेव्हा खऱ्या अर्थानं स्वतःच स्वतःचा गुरु बनायला शिकवते ती परिस्थिती, ती सुद्धा एक गुरुच ना. कुणी हसून शिकवतं, कुणी रडवून सोबत करतं, कुणी एकटं टाकून, पण सगळे गुरुच असतात हो ना, कारण सगळे शिकवूनच जात असतात. आणि गंमत म्हणजे तुम्हाला कुठेच लिहून मिळणार नाही की हे क्षण शिकवणारे होते, ते फक्त जगून तोंडावर आपटून आणि पुन्हा उभं राहून आपल्याला कळत असतं. तेव्हा श्रोते हो, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचं मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, आपण शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करीत असतो मुलाखतीसाठी. आणि जिल्हा परिषद शाळा तसंच रेडिओ मनभावन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमात विनोबातर्फे ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जातो त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्या उपक्रमांविषयी, अनुभवांविषयी जाणून घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत श्री राहुल अरुण पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव इथून ते आलेले आहेत. त्यांचं शिक्षण डीएड एमए असून ते बिडगावच्या शाळेत कार्यरत आहेत. तेव्हा आपण त्यांच्याशी गप्पा करूया. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
0: सर मला सुरुवातीला सांगा ना, तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळालाय विनोबातर्फे?
2: विनोबा मार्फत मला जिल्हास्तरीय 3 अवॉर्ड मिळाले, तसेच तालुका स्तरीय सुद्धा मला 3 अवॉर्ड मिळाले आहेत.
0: अच्छा, अरे वा, अभिनंदन तुमचं. आणि तुमचा सेवेचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे?
2: माझा सेवेचा कार्यकाळ हा 18 वर्षाचा आहे.
0: अच्छा, अरे वा, बरीच वर्ष सेवा झालेली आहे. सध्या तुम्ही कुठल्या शाळेत आहात?
2: सध्या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडगाव इथे कार्यरत आहे.
0: अच्छा अच्छा. कुठले कुठले उपक्रम या शाळेतर्फे राबवले जात असतात?
2: आमच्या शाळेत अगोदर 2016 पासून मी तिथे कार्यरत आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला थोडस माझी प्राथमिक माहिती देतो. मी जिल्हा परिषद जालना येथे कार्यरत होतो आधी. त्यानंतर 2016 मध्ये मी इथे जेव्हा आलो तेव्हा या शाळेमध्ये फक्त आम्ही 2 शिक्षक कार्यरत होतो आणि पट देखील 84 होता. आणि जी शाळा होती ही आदिवासी क्षेत्रामध्ये असल्यामुळे तेथील जो पुढारलेला समाज होता, शाळेत थोडीशी त्यांचे इंग्लिश मिडियमकडे ओढ असल्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं, तिथे एक शिरसाट सर म्हणून होते, त्यांना पण मी सांगितलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आता मग ते म्हणत होते की आपला पट खूप कमी आहे, पट वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम सुरू केले. तेव्हा विनोबा हे काही आलेलं नव्हतं तेव्हा. मग आमच्या आम्ही तोडके मोडके उपक्रम आमचे साधे उपक्रम घेऊ लागलो, जसे दिनांकानुसार पाडे, नंतर विद्यार्थ्यांचे जन्मदिवस साजरा करणे. आणि गुणवत्ता ही एकंदरीत लगेच तयार होत नसते, थोडा वेळ लागतो आपल्याला.
0: नक्कीच.
2: मग त्यासाठी आम्ही गावातील पालक मंडळींची भेटी घेतल्या, त्यांना आम्ही थोडस महत्व पटवून दिलं. परंतु जोपर्यंत आपण गुणवत्ता दाखवणार नव्हतो तोपर्यंत ते आमच्यावर विश्वास ठेवणार नव्हते. म्हणून आम्ही दोघांनी प्रयत्न, 2 वर्ग ऍट अ टाइम, 2 वर्ग माझ्याकडे, 2 वर्ग सरांकडे होते. आणि थोडी थोडी आम्ही गुणवत्ता निर्माण करू लागलो आणि शाळेत देखील थोडस वातावरण बदल व्हायला लागला आणि मग पट वाढायला लागला. आणि त्यानंतर आम्हाला विनोबा हे आपलं आम्हाला उपलब्ध झाले. विनोबा मला तरी बी 2025 पासून आम्ही इथं कार्यरत करतो विनोबामध्ये. त्याच्या अगोदर आम्ही मान्य

0: भोसले मॅडम होते आम्हाला बीओ, त्यांनी त्यांचं देखील मार्गदर्शन मिळालं आम्हाला शाळेत. आणि मग तेव्हा 2020 मध्ये एक कार्यक्रम होता, 28 नोव्हेंबर 2020 दिनांक होती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी भोसले मॅडम यांनी केंद्रातील जे कार्यरत शिक्षक होते, जे उत्कृष्ट कार्य करणार होते, त्यांना नावाजलेलं होतं त्यांनी. आणि मग त्यामध्ये सुद्धा माझं आणि आमच्या सरांचं नाव घेतलं गेलं आणि आम्हाला तिथं अवॉर्ड मिळाला होता. मॅडमकडून पहिला अवॉर्ड होता तो आमचा. आणि तिथून आमची शाळेची सुरुवात सुरू झाली. आणि मग तिथून वेगवेगळे उपक्रम आम्ही घ्यायला लागलो. आणि विनोबा तर्फे आम्हाला सांगायचं म्हटलं, विनोबा खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार कसा केला बघा, आता पुढारलेला समाज जो होता हा याचा सगळा ओढ हा इंग्लिश मिडियमकडे होता.
1: बरोबर.
0: आणि विनोबा मध्ये आम्हाला आवडलेला जो उपक्रम होता तिच्यामध्ये स्पेलिंग बी आणि स्पोकन इंग्लिश हा उपक्रम खूप प्रसिद्ध झाला. जसं आता विनोबा मार्फत दर आठवड्याला ते स्पेलिंग द्यायचे, 20 स्पेलिंग द्यायचे विद्यार्थ्यांना. मग आम्ही आता स्पेलिंग नुसतं स्पेलिंग न घेता त्या स्पेलिंगवर आम्ही काय केलं, समजा एखादी रेड स्पेलिंग आली, रेडचं स्पेलिंग पाठ करायचं विद्यार्थ्यांकडून, तर मग ते आम्ही रेड याच्या संदर्भात वेगवेगळ्या एकच शब्द घेऊन आम्ही त्याला माइंड मॅप घ्यायला लागलो. जसं दिस इज बॉल, बॉल इज इट्स रे, कलर इज रेड. नंतर एखाद्या विद्यार्थ्याचा टी शर्ट वगैरे रेड,
1: टी शर्ट
0: ऑल्सो इज रेड, अशा प्रकारे आम्ही असं एक नाही असे 20 जे स्पेलिंग राहायचे ना त्याचा आम्ही एकदम चालू करून घेतलं सगळं जसं वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही हा स्पोकन इंग्लिश होता हा उपक्रम, दर महिन्याला त्यांचा उपक्रम असतो की बाबा माय फॅमिली, नंतर असे नंतर जर्नी, मग त्याच्यावर आम्ही उपक्रम घ्यायला लागलो. जसं की मग ऍक्टिव्हिटी घ्यायला लागलो आणि विद्यार्थ्यांना द्यायला लागलो की जसं शब्द समृद्धी वाढायला लागली विद्यार्थ्यांची. आणि हेच प्रेझेंटेशन आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही गावकऱ्यांना दाखवलं. जेव्हा विनोबाचा आता हा एक फायदा झाला आम्हाला आणि तिथून आमचा पट वाढायला लागला. आजचा हल्लीला आमचा पट 117 आहे. आता सध्या कार्य 4 शिक्षक आहे आम्ही, म्हणजे 2 तिथं आता पहिले लेडीज पण कार्यकर नव्हती. तिथं कसं आहे, तिथं जरा वातावरण चांगलं नव्हतं. मग आम्ही त्यांना तिथले जे खर्डीचे साहेब होते मी त्यांना रिक्वेस्ट केली की बा आमच्या शाळेला काहीतरी द्यावा, जरा चांगलं गुणवत्ता वाढते. त्यांनी आम्हाला कंपाऊंड वगैरे दिलं. त्यानंतर आम्ही तिथे झाड वगैरे लावले, शाळा सुशोभीकरण केलं.
1: सुशोभीकरण केलं
0: आणि इतकं छान. नंतर तिथे लेडीज सुद्धा हजर व्हायला लागल्या. आणि आमच्या इथं ज्या अरुणा मॅडम ज्या कार्यरत होत्या, इथे माझ्या अगोदर त्या इंटरव्ह्यू घेऊन देऊन गेलेल्या
1: आहेत,
0: त्या देखील आम्हाला एकदम चांगला, म्हणजे त्यांनी पण एकदम चांगला सपोर्ट केला होता. आणि आमच्या प्रत्येक शाळेमधला प्रत्येक विद्यार्थी का म्हणते तुम्ही, जसं शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितलं होतं आता की बा नुसतं 2-4 विद्यार्थी नका तयार करू तुम्ही, संपूर्ण वर्गामध्ये 80% तरी किमान तयार झाले पाहिजे. तसे आमचे मुलं 80% इंग्रजीमध्ये तरी एकदम जबरदस्त निपुण झालेले आहेत.
1: अच्छा.
0: आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात. आणि त्यांना असं त्यांची फ्लुएन्सी अशी असते की एखाद्या वेळेस ना माझी तरी इंग्रजी एखादा शब्द पण विद्यार्थ्यांचं एकदम जबरदस्त त्यांची फ्लुएन्सी असते.
1: वा वा. आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा सुंदर असा अनुभव आहे का की जो लक्षात राहिला?
0: हा एक असा अनुभव होता की एक आसिफ नावाचा मुलगा होता, दानिश आसिफ तडवी, तो अबोल होता, कधी बोलायचाच नाही.
1: बरोबर.
0: मग आम्ही ठरवलं की या अरुणा मॅडम पण होते तेव्हा, मॅडम म्हटलं की बा विद्यार्थी बोलत नाही, मग त्याला असं आपण काहीतरी देऊ बा. त्याच्याकडून 2-4 वाक्य घेऊन घेतले आणि तू ट्राय एकदा कर बा, बोलतो बोलशील. आणि त्याने जेव्हा थोडस तो एकदम टेन्शन घेऊन घेऊन करू लागला, गरीब घरचे पण त्याच्या आईवडील सांगायला लागले सर असं काय दिलं तुम्ही, ते एकदम टेन्शन घेतो पोरग आणि एकदम रिवाईज करतोय. आणि मग घरी शाळेत जेव्हा आला तो आपला, त्याला म्हटलं अरे टेन्शन नाही घ्यायचं, तुला
1: जसं
0: जमेल तसं तू कर. आणि तू इतकं छान बोलला मॅडम, जर्नीचा विषय होता तो त्यांचा स्पोकन इंग्लिश मधला विनोबाचा विषयातला
1: टॉपिक दिलेला,
0: जो विषय घेतला सादरीकरण केले तर आपल्या याच्यामध्ये त्याचा नंबर आला जिल्हास्तरीय.
1: वा वा.
0: आणि आमच्या शाळेचं नाव झालं. आणि आजपर्यंत आमचे जेवढे 20 स्पोकनचे कार्यक्रम असतील, ज्या अरुणा मॅडमचे 2-3 आणि माझे 2-3 समजा 3 पुरस्कार, आम्ही स्पेलिंग बी आणि स्पोकन इंग्लिश याच्यावर जास्त भर दिलेला आहे. वास्ते तसा हा जो अनुभव होता खूपच आमच्यासाठी एकदम प्रेरणादायी होता. कधी तो विद्यार्थी कधी बोलतच नव्हता,
1: त्या मुलांना बक्षीस मिळवून दिलं.
0: हा. आणि मग तो आम्ही जेव्हा सादरीकरण केलं गावामध्ये त्यांना पण खूप आनंद झाला लोकांना. आणि अशा प्रकारे मग दुसरी मुलं सुद्धा त्यांना पण प्रेरणा मिळायला लागली की नाही हे जर दानिश करू शकतो आपण करू शकतो.
1: हा
0: माझ्या म्हणजे आयुष्यातला अजून आता तो मुलगा आता पाचवीला आहे समजा, मागच्या वर्षी त्याने मिळवलेलं आहे बक्षीस, खूप प्रेरणादायी होता ते.
1: चांगलंय चांगलं. विद्यार्थ्यांची प्रगती हे आता शिक्षकांना खरा आनंद असतो आणि तीच त्यांची संपत्ती पण असते. आणि जे अबोल विद्यार्थी ते पुढे येऊन सरसावू लागले आणि काही प्रगती करू लागले की नक्कीच सर्वांना त्याचा आनंद वाटत असतो. तर पटसंख्या वाढीसाठी आणखी कुठले विशेष प्रयत्न केले जात आहेत?
0: पटसंख्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणवत्ताच महत्वाची आहे. गुणवत्ता जर दिलं तुम्ही रिझल्ट दिला, आता उदाहरणार्थ एक उदाहरण घ्या तुम्ही, तिथं गावाजवळ एक आडावत म्हणून गाव आहे, तिथे इंग्लिश मिडियमची स्कूल आहे. त्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थी आमच्या गावातले मुलं जातात तिथं, आणि हा आमचा शाळेला झेडपीचा मुलगा तिचा बाजूला बसतो. जेव्हा तो इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन संवाद साधतो किंवा मराठी वाचन त्याचं ते पाहून बाकीचे लोक थक्क होतात आणि ते म्हणतात की बाबा तिथं इतके पैसे देऊन सुद्धा आपल्याला गुणवत्ता मिळत नाही, एवढी मिळत नाही बा. आणि हा विद्यार्थी आपल्या गावातला तर तुम्हाला खोटं सांगत नाही मॅडम, ऑन रेकॉर्ड बोलतो मी, तर माझ्या शाळेमध्ये मागच्या 2 वर्षापासून किमान 7 विद्यार्थी आलेले आहेत आमच्या त्या आडावत इंग्लिश मिडियम स्कूल, आणि अजून 2-3 यायच्या मार्गावर
1: आहेत.
0: हा तर मग ते आम्हाला पण एकदम उत्सुकता लागली होती की बा हे मुलं केव्हा येतील, आता 2-3 राहिलेले ते. आणि त्याचं गुणवत्ता वाढीसाठी जर हाच उपक्रम आहे माझ्या मध्ये, त्यांचं स्पेलिंग बी आणि स्पोकन इंग्लिश याच्याकडे जर लक्ष केंद्रित केलं ना, तर मी तर म्हणतो झेडपी आता पारंपरिक पद्धतीने जर शिक्षण आपण द्यायला सुरुवात केली तर कुठलीच मग ते झेडपी सारखं कारण आपल्याला असं वाटतं की बा झेडपी मध्ये काही दिलं जात नाही बा. परंतु आता झेडपी मध्ये नवीन जे विद्यार्थी आलेले आता नवीन टीचर जे येत आहे ते टेट आणि टीईटी क्वालिफाय आलेले, त्यांच्या काही प्रेरणा
1: संकल्पना त्यांच्या काही संकल्पना
0: त्या आपण आपण इथं उपयोग
1: अंमलात आणू शकतो. आपण
0: बरोबर
1: बरोबर आणि त्यातून विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देऊ शकतो,
0: त्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो असं. आणि वेगवेगळे उपक्रम आहेत असा हे मला आम्ही इथं फक्त स्पोकन इंग्लिश आणि स्पेलिंग बी याच्याकडेच भर दिलेला विनोबाच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि त्यांचा आता जो नवीन आता उपक्रम आलेला असेंब्ली
1: परिपाठ
0: तो एकदम छान आहे. अजून त्यांनी तो आता तो पण चालू आहे माझा, आता कालपासून आम्ही स्टार्ट केला त्याच्यावर. मला माहिती नव्हतं, आता त्या सरांकडून अजून गायडन्स घेतलं मी आणि त्यांनी सांगितलं की जो एक शब्द राहतो आता जसा दूरदृष्टी हा एक शब्द दिलेला राहतो त्यांनी परिपाठात, मग तिच्यावरच आपण सुविचार बोधकथा आणि तिच्यावरच आपण माहिती घ्यायला विद्यार्थ्यांना आपण सर्च करायला होतो,
1: म्हणजे त्या शब्दाबद्दल पूर्ण कल्पना येते विद्यार्थ्याला.
0: आणि मग विद्यार्थ्याला आपण ते प्रेझेंटेशन तिथं करायला होतो परिपाठाला, आणि ते बी असं मनमोकळेप्रमाणे आम्ही असं काही नाही की बा असंच बोल तू तसंच बोल असं तुला जसं वाटेल. आता जसं इंग्रजी बी असलं ना, पहिले आपण आपल्या मातृभाषेतून त्यांना सांगतो की तू तुला वाटतं ना आता रेड नाही माहिती ब्लू माहित नाही, तर तू मराठीतून सांगू आणि मग त्याचं थोडं पहिले प्रमाण भाषेकडे आपण ओढू शकतो नंतर.
1: बरोबर बरोबर.
0: तर पहिले त्याला ती संकल्पना क्लिअर झाली पाहिजे
1: अगदी अगदी मातृभाषेतून
0: संकल्पना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे झेडपीला जे आपला कसा कार्यक्रम असतो की आपण पोरांना समजपूर्वक जास्त भर राहतो आपला,
1: खरं
0: आणि जे इंग्लिश मीडियम वाले राहतात ना त्यांचं पण असतं आपण असं म्हणत नाही. आता माझी पोरगी सुद्धा इंग्लिश मीडियमला जात होती, जाते समजा अजून मी जाते, पण मग तिचा पण संकल्पना क्लिअर नाही मला जाणवलं आणि मग मी तिच्यावर काम करायला सुरुवात केलं की नाही बुवा हे जे आपल्याला समजपूर्वक भर द्यायला पाहिजे. जसं एखादी मल्ल राहतो तो गावठी व्यायाम करतो आणि त्याची जी नेहमीची जे शरीर असते राहते ना आपल्या जिम पेक्षा चांगली
1: चांगली
0: घडलेली असते, तसंच आपल्या झेडपीचा आणि इंग्लिश मीडियमचा फरक
1: असा
0: सांगू शकतो.
1: बरोबर.
0: त्यांना आपण कसं काही दिसत नाही, परंतु मी माझ्या अनुभव सांगितला माझ्या मुलीला तिला की बाबा हे कसं काय येत
1: नाही, बेसिक समजलं
0: पाहिजे,
1: संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे,
0: संकल्पना क्लिअर
1: कॉन्सेप्ट क्लिअर झालेला पाहिजे,
0: क्लिअर झाला पाहिजे.
1: कॉन्सेप्ट जर समजलीच नाही आणि नुसतं रट्टा केलं तर त्याला अर्थ नाही, पुढे ते प्रॉब्लेम्स येतात आणि पुढे आणखी मग ते जसं बर्डन वाढतं अभ्यासाचं तेवढं त्यांना समजायला कठीण जातं. पाठांतरावर भर देण्यापेक्षा ते संकल्पना समजून घेण्यावर महत्वाला. बरोबर, अगदी खरंय. तर हे सगळं तुमच्या शाळेत केलं जात असतं आणि मला वाटतं सगळ्या शाळांमध्ये हे क्लिअर केलं जात असतं.
0: हो, सगळ्या शाळांमध्ये क्लिअर केलं.
1: छान छान छान. तर पटसंख्या वाढीबद्दल पालकांचा सहभाग नेमका कसा असतो तुमच्या शाळेत?
0: पालकांचा सहभाग आम्ही पालक सभा वगैरे घेतो, समजा त्यांना महिन्याला एक असते, पण एखाद्या वेळेस जर जास्त कामकाज असलं तर एखाद्या वेळेस राहून जाते, दुसऱ्या महिन्यात घेतली जाते.
1: अच्छा.
0: आणि पालकांना दाखवलं जातं आपण जे आता फोटो सेशन आहे किंवा आता हे व्हिडिओ आहे आपले विनोबाचे
1: ग्रुपवर.
0: हा ग्रुपवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ना ठरवलं की जो व्हिडिओ विनोबाचा तयार होतो आपला विनोबाला तर टाकतोच आपण, पण आमच्या स्टेटसला पण आम्ही ठेवतो. आणि जेणेकरून पालकांना कसं आहे पालकांचा ते पाहतात स्टेटसला आणि ते त्यांना कळतं,
1: कौतुक
0: वाटतं की मुलांना
1: आपल्या मुलांचे फोटो सरांच्या मोबाईल मध्ये दिसतोय,
0: आणि मग ते सुद्धा प्रयत्न करतात. आणि आता जे पट संख्या वाढी मागे ना, आम्ही काही न करता पालकच आम्हाला आणून देत आहे विद्यार्थी की सर हा विद्यार्थी आमचा उद्यापासून तुमच्याकडे येईल. आणि मग अशा रीतीनं पट संख्या आमची वाढ चालली, आता 17 झाली, 117 पर्यंत आली. आता एक मी तर तुम्हाला पुढच्या वेळेस जेव्हा येईन मी तुम्हाला किंवा सांगतो, तुम्ही 150 पर्यंत निश्चित गेलेला आहे आकडा, कारण की 84 पासून आता 117 आलेला
1: आहे. पालकांचा कल वाढतोय, जिल्हा परिषद शाळाकडचा
0: कल वाढतोय, आणि आमच्या पहिले दोनच शिक्षक होते आता चार झाले.
1: बरोबर,
0: संख्या वाढ चालली
1: पडतो आणि गुणवत्ता मिळाल्यावर नक्कीच विश्वास बसतो.
0: हो, गुणवत्ता सगळ्यात महत्वाची गुणवत्ता आहे मॅडम.
1: बरोबर,
0: गुणवत्ता जेवढी आपण टिकून दिली ना, आणि जर समाजाला वाटलं की बघा फ्री मध्ये सगळं मिळतं आपल्याला इथं, आणि थोडस त्यांना आम्ही ते पण सांगतो की बघा तुम्ही तिथे 20-25 हजार रुपये खर्च करता, आम्हाला तुम्ही एक झाड आणून द्या त्यांच्या परीने. पालकांचा सहभाग आम्हाला ना, आता बघा आता तिथं गरीब कुटुंबातले आहे ते, समजा तळवी समाज आहे, तळवी समाज हा पैशांचा थोडासा मागे असतो, परंतु काम करायमध्ये ते आम्हाला आता परसबाग आम्हाला निर्मिती करायची होती, तर त्यांच्या श्रमदानातून आम्ही ती परसबाग आम्ही निर्माण केली आणि चांगली डेव्हलप झालेली परसबाग आमची. म्हणजे आता सेंद्रिय खत वगैरे आम्ही तिथं हे करतो, समजा आता बाजारातून पालेभाज्या वगैरे आणण्यापेक्षा तिथलं जर भाजीपाला आपण पोषण आहार मध्ये तर ते आपल्याला पोरांसाठी पौष्टिक असतं.
1: खरंय खरंय, बरोबर. तर हे सगळं झालं आपल्या पटसंख्या शाळेविषयी, पण मग शिक्षणात जे बदल झाले आता सध्या डिजिटल क्रांती आलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा?
0: डिजिटल क्रांती म्हणजे आता बघा आमच्याकडे पहिले सर्वात पहिले एकच हे होतं, टॅब होता, समजा आम्हाला तो शासनाने दिलेला होता. मग आम्ही ठरवलं की प्रत्येक वर्ग आपल्याला डिजिटल करायचा आहे, कारण की डिजिटल जे पारंपरिक पद्धतीपेक्षा डिजिटलायझेशनवर खूप महत्व आहे. कारण की आज पोरगाचा छोटा मुलगा पण घरी राहिला तर तो मोबाईल शिवाय जेवण करत नाही, आम्ही आपण चांगलं ओळखले सगळ्यांनी ओळखले. मग पोरांना जर आवड शाळेविषयी जर आवड निर्माण करायची तर डिजिटल खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वर्गात ना पालक सहभाग असं जसं 100-200 जसे जमा झाले तसे आम्ही प्रत्येक वर्गामध्ये ना एक टीव्ही स्मार्ट टीव्ही आणून ठेवलेला आहे. आणि ग्रामपंचायत करून 14वी आयोग होता मागे, त्याच्या मार्फत आम्ही एक प्रोजेक्टर कॉम्प्युटर आणि तिथं लाइट जाते म्हणून आम्ही इन्व्हर्टर असं 1.5 लाखाचं साहित्य मिळवलेलं आहे ग्रामपंचायत.
1: अरे वा अरे वा, म्हणजे तोही सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहे तुमची शाळा.
0: बरोबर,
1: खूप छान. तुमचे भावी स्वप्न काय आहेत आता तुमच्या शाळेविषयी किंवा विद्यार्थ्यांविषयी?
0: भावी स्वप्न म्हणजे आता 20 वर्षानंतर इथून तुम्हाला आमच्या या शाळेतूनच ना मोठमोठे अधिकारी घडलेले दिसतील. आणि मला तेच असं वाटतं की याच्यातून आपले 2-4 पुढे दानिश सारखे विद्यार्थी पुढे किंवा मुस्कान सारखे विद्यार्थी असेल किंवा प्रसाद सारखा विद्यार्थी असेल हे पुढे भावी कलेक्टर आणि डेप्टी सीओ पदावर आम्ही पाहू इच्छितो. आणि माझं तेच स्वप्न आहे माझ्या पोरांपेक्षा बी माझे जे विद्यार्थी आहे
1: त्यांना घडवणं,
0: जर घडवलं तर ते माझं नाव काढतील ना.
1: खरंय खरंय,
0: आणि हे खूप महत्वाचा विषय आहे माझ्यासाठी तो. आता तर मला असं वाटतं की ते आता स्पर्धा परीक्षा जी झाली आपली 9 वाजेची ते सुद्धा माझा एक विद्यार्थी चमकलेला आहे, त्याच्यामुळे असं वाटतं मला की नक्कीच आमचे विद्यार्थी पुढे जातील.
1: वा वा, विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं कार्य, त्यांच्याविषयीची तळमळ आणि आपल्या शाळेविषयी असलेली आवड ही नक्कीच सरांच्या बोलण्यातून त्यांचा आत्मविश्वासातून आपल्याला जाणवते की नक्कीच चांगले विद्यार्थी घडवण्याची तळमळ यांच्या मनात आहे आणि ती पूर्ण होण्याची आपण सदिच्छा व्यक्त करूया. रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता जे नवोदित शिक्षक आहेत जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: सर्वात महत्वाचं ते आता मी ते त्यांच्यापेक्षा लहान आहे, समजा काही येणारे असतील त्यासाठी सांगतो की आता आपण शिक्षण तर घेतलेलं राहतो, आपले मानसशास्त्र वगैरे आपण शिकले राहतो, परंतु मानसशास्त्र इम्प्लिमेंट आपण इथं करत नाही. सर्वात महत्वाचं ना विद्यार्थ्यांचे जेवढी तुम्ही जवळीकता साधणार तेवढा इम्पॅक्ट आपला त्या विद्यार्थ्यावर पडत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता जवळीकता तर झालं समजा, पण मग त्याला आपण असं खऱ्या अर्थानं वाटलं पाहिजे झालं की आपले गुरुजी बाबा जसं मी आता मी शाळेत आल्यानंतर विद्यार्थी धावतच येतो आणि आपली बॅग लगेच धरायला येतो की सरदया माझ्याजवळ. आणि म्हणजे असं जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं जेव्हा मित्रत्वाचं होईल तेव्हा आपलं
1: अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आदरयुक्त प्रेम भावना आत्मीयता विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शिक्षकांविषयी निर्माण करणं हे आपल्याच हाती असतं आणि ते नक्कीच त्यात तुम्ही सफल झालेला आहात असं मला वाटतं. तर नक्कीच तुमच्या भावी कार्यासाठी संपूर्ण शुभेच्छा. आपण इथे आलात, आमच्याशी विचार शेअर केले त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM.
3: मैत्रिणींनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की एनसीसीमुळे लेखिकेला अनेक फायदे झालेत. सर्वात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे त्यांच्या अंगी धीडपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्यात. त्यातून खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्यात. एनसीसीमुळे त्यांना नवनवीन ठिकाण पाहायला मिळाली, नवे अनुभव आलेत, काही कडू काही गोड, पण एकूणच ते जीवनच वेगळं आणि हलकं फुलकं वाटू लागलं होतं. लेखिका आर्ट्सला गेल्यानं हवे ते मनासारखे विषयही मिळाले होते. पहिल्या वर्षी समर कॅम्पसाठी म्हणून गुजरातमध्ये अहमदाबादला जाण्याचा योग आला. लेखिका लिहितात, अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर दूध, दुपारी छान जेवण, सायंकाळी ताक आणि लस्सी, आणि पुन्हा रात्री ताजं चांगलं जेवण. जेवणाची बिलकुलच हाल नाहीत, त्यामुळे तिथे आलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश होत्या. रात्री उशिरापर्यंत आपापल्या प्रदेशातले सांस्कृतिक कार्यक्रमही चालायचे. मैत्रिणींनो, आर डे परेडसाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील म्हणून तुझं तूच ठरव, असे अण्णासाहेब लेखिकेला म्हणाले. पण पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी लेखिका यशस्वी होऊ शकला नाहीत. शेवटच्या वर्षी मात्र गेलेल्या संधीचं दुःख करत बसण्यापेक्षा आपण 12 दिवसांच्या शिबिरासाठी म्हणून दार्जिलिंगला जायचं असं ठरलं. हा कॅम्प होता दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी. मैत्रिणीनं, दार्जिलिंग चोहो बाजूंनी डोंगर वेढलेले, 20-25 एकरांच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू. थंडीच्या दिवसात हातपाय गारठलेले असायचे, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या टेंटच्या चोहोबाजूच्या खणलेल्या खाचा पाण्याने तुडुंब भरलेल्या असायच्या. पहाटे उठून सर्वांनी भराभर तंबूभोवतीचे पाणी उपसायचे, कारण ड्युटी इज ड्युटी, आणि एवढं आंघोळीला सुटीच असायची. दार्जिलिंग हिमालयातील एक थंड हवेचे ठिकाण, उंचावर हिरवेगार डोंगर अगदी जवळ वाटायचे, धुक्यांचे ढग दाट दाट धुकं, त्या धुक्यातून वाट काढत डोंगर उतरणीला लागायचं. पाय पळतच राहायचे पळतच राहायचे, पण डोळे मात्र सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचं. किती सुंदर तो सूर्योदय. डोंगर उतरणीला लाल भगवी कौलारू घरं, जिकडे पहावे तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे, वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. मैत्रिणींनो, लेखिका लिहितात, खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्याचे विस्मरणच आपल्याला कधी होत नाही. त्यापैकीच हे दार्जिलिंगचे सुंदर दिवस, फुलवाकरासारखे, कधी आणि कसे उडून गेले ते कळलेच नाही. मैत्रिणींनो, पण आता स्मरणात राहिल्या त्या मुलायम सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या.
4: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चव, मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
5: समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलीत सनाथांचाच भरणा जास्त होता. अनाथांची संख्या बोटावर मोजणे एवढीच. शाळेला सुट्टी लागली की आपण कुणाकडे जायचं असा प्रश्न मनाला भेडसावायचा. घराची वाताहत झाल्यानंतर आधार पळून जातात, वासे गळून पडतात आणि घर खायला उठतं. आता वसतिगृहालाच घर समजून दिवस काढायचे असं ठरलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सणासाठी वसतिगृहातल्या सनाथ मुली आनंदाने आपापल्या खरट्यात उडून जायच्या. वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी कावीळ झाला, तोही नेमका परीक्षेच्या दिवसात. कसे बसे पेपर दिले, शेवटचे 2 मात्र देता आले नाहीत. मी अण्णांकडे न जाता वसतिगृहावर राहून ऑक्टोबरच्या परीक्षेला बसले आणि 2 विषय काढून टाकले. परीक्षा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या डोक्यात प्रश्नांच्या मुंग्या गोंधळ खालायला लागल्या. अजूनही तो दिवस आठवतो, वेळ सायंकाळची. सूर्य हळूहळू आपल्या निवासाकडे वळला होता. त्या भल्या मोठ्या वसतिगृहाच्या हॉलमध्ये मी एकटीच एका कॉटवर बसून काहीतरी वाचत होते. चारी बाजूला असलेल्या भिंती खायला उठल्यासारख्या भासत होत्या. एखाद दुसरी पाल कोपऱ्यात लटकलेल्या जाळ्यात

0: ya şotlara diseci. İtket. İtket avazala.
1: İndu beti.
0: Ali. Ali mi mağe varın pahilo. Maça maça dolayın ver vişvasız basena. Mama. Mama kşirsa kar. सभागृहाच्या दारातूनच इंदू इंदू असं म्हणतच आत आले. मी धावतच जाऊन त्यांना बिलकले. किती वर्षांनी मामा मला भेटत होते आणि आणि तेही असे अचानक. डोळ्यातून आपोआपच आनंदाश्रू बाहेर पडले. मामांनाही गहिवरून आलं होतं. पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, बेटी इंदू बेटी, हे बघितलंस का मागे कोण आहे ते? बाप रे, एक गोरे पान पोलीस अधिकारी. ते त्यांच्या बरोबर होते. इतका वेळ त्यांच्याकडे माझं लक्षही गेलं नव्हतं. त्यांना पाहून काळजात एकदम घस्स झालं. मामांशी बोलतानाची लिंकच तुटली. पोलीस अधिकारी आणि ते कशासाठी आले इथं? हा प्रश्नच मनात घोळायला लागला. मी बुचकळ्यात पडलेली पाहून मामा जोराने हसले आणि म्हणाले, अरे घाबरू नको इंदू बेटी, हे पोलीस अधिकारी असले तरी तू जशी माझी बेटी तसाच हाही माझा छोकरा. हा औरंगाबादमध्ये मोठा पोलीस अधिकारी आहे, राजाभाऊ आटाळे याचं नाव. अगं, यांच्यामुळेच तर तू कुठे राहतेस याचा शोध मला घेता आला. मी मोकळ्या मनाने श्वास सोडला. दोघांनाही मग बसायला सांगितलं, पाणी दिलं. दाढीवरून हात फिरवत मामा म्हणाले, इंदू बेटी, अगं तुझ्या अधीक्षिका बाई कुठं आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. पहिले तर त्यांची परवानगी न घेताच मी तडक आत आलो. दरवाजा उघडा होता. प्रवेश करताना कोणीही विचारलं नाही, अडवलं नाही. कोण अडवणार म्हणा? हा पोलीस अधिकारी आहे ना, बरोबर. मामा क्षीरसागर जे काही बोलायचंय ते सावकाश पण एकदम बोलून टाकत. त्यांचं सगळं बोलून झाल्यावर आम्ही सगळे नंदाताईंच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांची ओळख करून दिली. मामा नंदाताईंना म्हणाले, मी या छोकरीला दिवाळीसाठी घेऊन जायला आलोय. अण्णासाहेबांना अगोदरच कळवलेलं आहे, त्यांची परवानगी आहे, तेव्हा मी तिला दर्यापूरला घेऊन जात आहे. मग ताईंनी त्यांची काहीही विचारपूस न करता दिवाळी सणासाठी मला त्यांच्याबरोबर पाठवून दिलं. एवढं मात्र खरं की नंदाताई माणसं ओळखण्याच्या बाबतीत फारच हुशार होत्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांची मी पाल्य असल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय मला कुठंही जाता येत नव्हतं. औरंगाबादच्या वास्तव्यात त्यावेळच्या पब्लिक स्कूलचे प्राचार्य व्ही व्ही चिपळूणकर यांचं सहाय्य अडीअडचणीला घ्यावं असं मामांनी सांगितलं होतं. शिवाय पोलीस अधिकारी अटाळे होते. या दोघांवर विश्वास ठेवून मला दर्यापूरला दिवाळीसाठी जाण्याची परवानगी मिळाली. मी आणि मामा दोघेही दर्यापूरला आलो. मी आणि मामा दोघेही दर्यापूरला आलो. शांताताई पितळे मामांची मानलेली मुलगी. मामांनी शांताबाई पितळे यांची मुलगी म्हणून सांभाळ केलेला. ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या शांताताईंना मामांनी सगळी काही मदत केली. मलाही दिवाळीच्या सणांसाठी त्यांच्याकडेच नेलं होतं. त्यांच्या घराजवळ जाताच मामा म्हणाले,
2: शांता, हे पोरी, ही बघ आपली इंदू. तू म्हणत होतीस ना तिला आपल्याकडे घेऊन या म्हणून, म्हणून मी घेऊन आलो. आपल्या आवीला बहीण आणली. हे बघ रे अविनाश, तुझी छानुकली बहीण.
0: मामाचा आवाज ऐकून अविदादा पळत पळतच बाहेर आला. मी शांता मावशीला वाकून नमस्कार केला. उभं राहणार इतक्यात मावशी पोटाशी धरून म्हणाल्या, बरं झालं बाई, माझी पोर किती दिवसांनी भेटली. किती दिवसांची वाट पाहते ग मी तुझी. अगं मामा नेहमी तुझी आठवण काढतात. आज या दिवाळीला मुहूर्त लागला म्हणायचा. बर, हे बघ हातपाय धुवून घे, मी गरम गरम खायला देते. स्वतःची लेख आल्याचा आनंद व्हावा इतका आनंद, इतका आनंद शांता मावशीला झालेला दिसला. त्या आत गेल्या. आम्ही हातपाय धुवून यायच्या आधीच फराळांनी भरलेल्या ताटल्या आमच्या पुढे ठेवल्या. इतक्या चटपट हे कसं काय घडलं? मी क्षणभर घोटाळ्यातच पडले. हे बघ इंदू, हे घर तुझं आहे, तुझ्या हक्काच्या आईचं, तुझ्या मोठ्या आवीदादाचं आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मामांचं. संकोच करायचं नाही, हवं ते माग, काय पाहिजे ते सांग. या घरात परकेपणा बिलकुल नको. या स्नेहाळू ममताळू पाहुणचारानं मी तर पार गुदमरून गेले होते. एवढं प्रेम देणारी माणसं मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होते. तसं पाहिलं तर शांता मावशींचं दर्शन पहिल्यांदाच झालेलं होतं. रक्ताचं नातं नसतानाही असं घडतंच कसं? हे सगळं अघटित होत. सख्खे मामा मामी आणि त्यांच्या मुलांचा अनुभव घेतल्यानंतर तसं पाहिलं तर मी कोण होते मामा क्षीरसागरांची, शांता मावशींची आणि अविदादाची? दिवाळीचा पहिला दिवस उगवला. शांता मावशींनी भल्या पहाटेच मला उठवलं सगळ्यांच्या अगोदर. इंदू इंदू चल, तोंड धू, दात घास. घरापासून 8-10 पावलांवर स्नानगृह होत. मावशी बरोबर मी तिथं गेले. बंब ढणाढणा पेटलेला होता, त्यातलं पाणी सू सू करत उकळत होत. शांता मावशींनी तांब्याच्या घंगाळात गरम पाणी काढलं. सुगंधी तेल उठण्यानी अंग चोळलं, भरपूर तेलानी केस माखले आणि चोळून चोळून गरम पाण्यानं नाहीला घातलं. अख्ख्या स्नानगृहात गरम पाण्याच्या वाफा, सुगंधी तेलाचा आणि साबणाचा वास दरवळत होता. कित्येक वर्षानंतर आज माझ्या पाठीला मायेचा हात लागलेला होता. अभ्यंग स्नान काय असतं हे मी त्या दिवशी अनुभवलं. आईची माया, तिचा हात यापेक्षा का निराळा असतो? माझ्या डोळ्यातून गळकन पाणी आलं. मावशीच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता. आपली लेखच जशी काही प्रथम घरी आली आहे असं समजून ती मला कुठं ठेवू आणि कुठं नको असं करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीतून ते मला दिसत होत, व्यक्त होत होत. तिनं घातलेलं ते स्नान पहिलं आणि अखेरच, कारण पुन्हा शांता मावशीकडे दिवाळीला कधी गेलेच नाही. गेले ते अशीच धावत पळत, फुरसत कधी मिळालीच नाही. परंतु याचंही मामानं केवढं कौतुक. त्यांच्या आजूबाजूच्या शिक्षकांना जेव्हा हे समजलं तेव्हा तेही भेटायला येत, फराळासाठी घरी घेऊन जात. लक्ष्मी पूजनाचा दिवस मी रांगोळी काढली, ती मामांना खूप आवडली. काय होतं त्या रांगोळीत? एक मोठी पणती, त्याची तेवती ज्योत आणि त्या ज्योतीत बापूजी, गांधीजींच्या हातात काठी आणि ते पाठमोरे पाहत आहेत राष्ट्राकडे. रांगोळीतला आशय लक्षात आल्यानंतर माझं केवढं कौतुक. अविदादांना कौतुकानं रांगोळीचे फोटो काढले आणि तो सगळ्यांना सांगत सुटला, माझ्याकडे आलेल्या ताईनं काढलेली रांगोळी बघायलाच चला. मामा सोडून बाकी सगळी माणसं मला नवीनच होती, तरीही ती आपली वाटली, आधीच्या जन्मापासूनची ओळखीची असल्यासारखी. मी तर निर्व्यास प्रेमानं अक्षरशः गुदमरून गेले होते. भाऊबीजेचा दिवस मी अविदादाला ओवाळलं, त्यानं सुंदरस पातळ ओवाळणीत घातलं. माझ्या डोळ्यातून टपकन पाणी गळून पंचारतीच्या ताटात पडलं. अरे इंदू, काय झालं तुला रडायला? आणि या शुभ दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी? मामा जवळच बसले होते, मावशीही उभ्या होत्या, दोघांनीही ते पाहिलं. सगळेच स्तब्ध झालेले. आवी दादाला बहीण मिळाल्याचा आनंद शांता मावशींच्या चेहऱ्यावर दिसला, पण माझ्या मनात माझे दोन भाऊ ते कुठे असतील? दोघही वेगवेगळ्या ठिकाणी. या वेळेला काय करत असतील? त्या दोघांना कोण ओवाळील? कोण त्यांना स्नान घालील? असा विचार येऊन माझं मन भडभडून आलं. मला मात्र शांता मावशींच्या रूपानं आई भेटली, मामा भेटले, पण माझ्या भावांना कोण भेटणार? ते दोन भाऊ तरी एकमेकांना भेटले असतील का? अवी दादाला ओवाळण्यासाठी हाती घेतलेलं ताट त्याला ओवाळून खाली ठेवलं. शांता मावशीला जाऊन बिलगले, खूप खूप रडले. मन अगदी मोकळं केलं. याशिवाय दुसरं माझ्या हातात होत तरी काय? माझं मन मात्र आतल्या आत माझ्या भावांसाठी झुरत होत. गोड गोड पदार्थ डोळ्यापुढे आले की दोघांचेही चेहरे त्यात दिसत होते मला. त्यांना सोडून खाणं म्हणजे मला स्वार्थीपणा वाटत होता, अप्पलपोटेपणा वाटत होता. पण खरंच मी अगदी असहाय्य होते.
3: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 24वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी. तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: गीताई अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अर्जुन म्हणाला, करुणी करुणा माझी बोलिलास रहस्य जे, त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह फेडिला. उत्पत्ती नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर, कळला तुझ पासोनी अभंग महिमा तुझा. तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे, तेची मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा. तू जरी माणिसी शक्य मजते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. श्री भगवान म्हणाले, पहा दिव्यतशी माझी रूपे शतसहस्त्र तू, नाना प्रकार आकार वर्ण जात विचित्रची. वसुवायू पहा रुद्र, तसे आदित्य अश्विनी, पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली. इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर, माझ्या देहांत एकत्र इच्छा दर्शन हे तुझ. परी तू चर्म चक्षुने पाहू न शकसी मज, घे दिव्य दृष्टी ही माझा ईश्वरी योग तू पहा. संजय म्हणाला, महायोगेश्वरी कृष्णे राया बोलू निया परी, दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी. बहु डोळे मुखे जात दर्शने बहु अद्भुत, बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु, दिव्य वस्त्रे फुले गंध लेवुनी सर्वतोपरी. आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनंततो, प्रभा सहस्र सूर्यांची नभी एक वटे जरी, तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चिती. सारे जगातले भेद तेव्हा काल वले जसे, देहांत देव देवाच्या देखिले तेथ अर्जुने. मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले, प्रभूस हात जोडूनी बोलिला नतमस्तक. अर्जुन म्हणाला, देखे प्रभो देव तुझ्या शरीरी, कोंदाटले सर्वची भूत संघ, पद्मासनी

सात पोट जिथे तिथे तूची अनंत मूर्ते विश्वेश्वरा शेवट मध्यमूळ तुझ्या न मी देखत विश्वरूपी प्रभो गदा चक्र किरीट धारी प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड डोळे न पाहू शकती अपार जातुनी हे पेटत अग्नि सूर्य तू थोर ते अक्षर जानन्याचे तुझाची आधार जग जगास अंती तू राखिसी शाश्वत धर्म नित्य मी माणितो तू परमात्म तत्व किती भुजा वीर्य किती पसारा डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य हा पेटला अग्नि तुझा मुखात तू ताविसी सर्वची आत्मतेजे दाही दिशा विस्तृत अंतराळ व्यापूनी तू एकची राहिलासी पाहूनी ते अद्भुत उग्र रूप तिन्ही जगे व्याकुळली उदारा हे देव सारे रिघती तुझ्यात कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त मांगल्य गीते तुझ सिद्ध संत परोपरी आळविती समस्त आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य कुमार दोघे पितृदेव वायू गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध सारे कसे विस्मित पाहताती अफाट हे रूप असंख्य डोळे मुखे भुजा उरु असंख्य पाय असंख्य

तोंडे कल्पांत अग्नि सम देखताची दिग्मूढ झालो सुख ते पळाले प्रसन्न हो की जग हे तुझेची आहा कसे हे धृतराष्ट्र पुत्र घेऊनिया राजसमूह सारे हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण हे आमुचे वीर ही मुख्य मुख्य जाती त्वरेनेची तुझा मुखात भयान जी

वेगे समुद्रांत चिधाव घेती तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावूनी जाती नरवीर सारे भरूणी या वेग जसे पतंग घेती।

मराया समस्त लोकांस गिळूनी ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढूनी विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रवाही सांगा असा कोण तुम्ही भयान।

श्री भगवान म्हणाले, मी काळ लोकांतक वाढलेला भक्षावया।

उभयत्र वीर म्हणूनी तू ऊठ मिळीव कीर्ती जिंकूनी निष्कंटक राज्य भोगी मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सव्यसाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादि वीरांस रणांगणात मी मारिलेल्यांस फिरूणी मारी निशंक झुंजे जयतो तुझाची. संजय म्हणाला, ऐकुनी हे अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा कापत हात जोडी कृष्णास वंदुनी पुनश्च बोले लवूनी या तेथ गळा भरूनी. अर्जुन म्हणाला, जगी तुझ्या युक्तची कीर्तनाने आनंद लोटे अनुराग दाटे भ्याले कसे राक्षस धाव घेती हे वंदिती सिद्ध समूह सारे प्रभो नका हे तुझ वंदतील कर्त्यास कर्ता गुरु तू गुरुस आधार तू अक्षर तू अनंता आहेस नाही सपलीकडे तू देवादी तू तूची पुराण आत्मा जगास ह्या अंतिम आसरा तू तू जाणतोसी तुझ मोक्षधामा विस्तारिसी विश्व

जिथे तू उत्साह सामर्थ्य तुझे अनंत तू सर्व ही तू सर्व की सर्व तुझाची पोटी समान मानी अविनित भावे कृष्णा गड्या हाक अशीची मारी न जानता हा महिमा तुझा मी प्रेमे प्रमादे बहु बोल बोले खेळे निजे स्वैरची खात बैसे चेष्टा करी सर्व तुझ्या समोर जनी मनी वा तुझ तुच्छ लेखे क्षमा करी भान तुझे कुणास आहेस तू बाप चराचरास आहेस मोठी गुरुदेवता तू तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिन्ही जगी ह्या उपमाची थोडी म्हणून लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते क्षमा करी बा मजले कराते सखा सख्याते प्रिय तू प्रियाते अपूर्व पा

घेई गदा चक्र किरीट घाली तसेची पाहू तुझ इच्छितो मी अनंत बाहूस गिळूनी पोटी चहू भुजांचा नट विश्वमूर्ते। श्री भगवान म्हणाले प्रस

आज वरी न कोणी घोकूनी या वेद करूनी कर्मे यजूनी वा उग्र तपे तपूनी देवूनी दाने जगती न शक्य तुझा विना दर्शन हे कुणास हो नको व्याकुळ मूढ भावे पाहुनी हे रूप भयान माझे प्रसन्न चित्ते भय सोडुनी तू पुन्हा पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप। संजय म्हणाला भोलुनी ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव। अर्जुन म्हणाला

0: श्री पुनः श्री भगवान म्हणाले, हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन, आशाची राखुनी ज्याची झुरती नित्य देवही, यज्ञदान तपे केली वेदाभ्यास ही साधिला, तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ, लाभे अनन्य भक्तीने माझे हे ज्ञान दर्शन, दर्शने होय माझ्यात प्रवेश मग तत्वता, माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे, जगी निस्संग निर्वैर मिळे तो मज तत्पर। अध्याय 11 समाप्त।
1: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: रसिक हो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भाव भक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून

शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडुतकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग मागे जळगाव.
0: आपण ट्यून केले आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
3: आपण ट्यून केले आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 151.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
2: रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
4: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव।

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.